0: रामकृष्ण हरी। संस्कार हे फुलामधील फुलाच्या सुगंधासारखे असतात, ते दिसत नसतात, पण त्याचा दरवळ सर्वांना सुखावून जातो। वेळ आणि परिस्थिती माणसाला बदलू शकते, पण संगोपन करताना आई वडिलांनी दिलेले संस्कार माणसाला भरकटू देत नाही। आयुष्य हे एखाद्या मडक्यासारखे असते, आकार बिघडला की मडकं बिघडत। त्याचप्रमाणे माणसाचं पाऊल चुकीच्या वळणावर पडलं की माणूस बिघडतो, पण संस्कार कधीच आयुष्याला बिघडू देत नसतात। साम्राज्य उभी राहतात आणि कोसळतात, पण दीर्घकाळ टिकतात ती केवळ तत्वे आणि व्यक्तींना मिळालेला आदर्श संस्कार। रामकृष्ण।
1: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका। रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
2: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।

श्रोते हो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. शुभदिन आयोरे मध्ये मी आरजे शुभांगी आपलं स्वागत करते. आज 29 जून हा दिवस भारताच्या प्रगतीचे मोजमाप करणाऱ्या एका महत्वाच्या क्षेत्रासाठी समर्पित आहे. राष्ट्रीय सांख्यिकी दिन. भारताचे महान सांख्यिकी शास्त्रज्ञ प्राध्यापक प्रशांत चंद्र महाल नोबिस यांच्या जन्मदिनी हा दिवस भारतात राष्ट्रीय सांख्यिकी दिन म्हणून साजरा केला जातो. देशाच्या आर्थिक नियोजनात आणि धोरण निर्मितीत सांख्यिकीचे म्हणजे स्टॅटिस्टिक्सचे महत्त्व किती मोठे आहे हे हा दिवस आपल्याला पटवून देतो. आंतरराष्ट्रीय कटिबंध दिन. पृथ्वीवरील कटिबंधीय क्षेत्रातील पर्यावरण, तिथली जैवविविधता आणि तिथल्या आव्हानांबद्दल जगभरात जागरूकता निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांद्वारे हा दिवस साजरा केला जातो. जन्म आणि जयंती. प्राध्यापक PC महाल नोबिस, भारताचे प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि सांख्यिकी शास्त्रज्ञ ज्यांना भारतीय सांख्यिकीचे जनक म्हटलं जातं, त्यांनी इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटची स्थापना केली आणि भारताच्या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा पाया रचला. तर स्मृतिदिन. DD कोसंबी, दामोदर धर्मानंद कोसंबी, भारताचे प्रख्यात गणितज्ञ, सांख्यिकी शास्त्रज्ञ, इतिहासकार आणि विचारवंत. त्यांनी प्राचीन भारतीय इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीचा वापर केला, ज्यामुळे त्यांना जागतिक स्तरावर मोठी मान्यता मिळाली. आज द लिटिल प्रिन्सचे लेखक अँटोइन डी सेंट एक्सक्युपिरी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुस्तकातील एक जगप्रसिद्ध आणि मनाला स्पर्श करणारा विचार, केवळ डोळ्यांनी सर्व काही दिसत नाही, जे खरोखर महत्वाचं असतं ते फक्त मनानेच पाहता येतं. आणि आजची बोधकथा. एक लहान मुलगा एका मोठ्या बागेत फिरायला गेला. तिथं त्याने पाहिलं की एका झाडाखाली एक श्रीमंत माणूस बसला होता आणि तो आपल्या डायरीमध्ये काहीतरी लिहित होता. तो खूप गडबडीत होता. मुलानं कुतूहलानं विचारलं, आजोबा तुम्ही एवढं लक्ष देऊन काय करत आहात? तो माणूस चिडून म्हणाला, बाळा माझ्याकडे वेळ नाही आहे. मी या बागेत असणारी सर्व झाडं, फुलझाडं आणि पानांची मोजणी करतोय. ही सर्व माझी मालमत्ता आहे. मी जितकं जास्त मोजणी करेन तितका मी श्रीमंत होईल. मुलाने आजोबांकडे पाहिलं आणि जवळच उमललेल्या एका सुंदर गुलाबाच्या फुलाला हळूच स्पर्श केला. मुलाने विचारलं, आजोबा तुम्ही या फुलांची मोजणी तर केली, पण तुम्ही कधी या फुलांचा सुगंध घेतलाय का? किंवा या झाडांना कधी प्रेमाने पाणी घातलंय का? त्या माणसाकडे प्रश्नाचं उत्तरच नव्हतं. तो फक्त आकडे गोळा करत होता, पण त्या निसर्गाचा आनंद घ्यायला मात्र विसरत होता. तात्पर्य हेच, आज सांख्यिकी दिन आहे, आकडेवारी महत्वाची आहेच, पण आयुष्यात फक्त भौतिक गोष्टी किंवा पैसे मोजणे म्हणजेच आयुष्य नाही. आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत, नातेसंबंध आहेत, त्यांचा मनापासून आनंद घेणं आणि त्यांची जपणूक करणं खरं समृद्ध आयुष्य आहे. आज 29 जूनचा हा दिवस आपल्याला हेच शिकवतो की आपण संकल्प केला तर यापेक्षा शुभ मुहूर्त दुसरा कुठलाच नाही. चला तर मग आजच्या दिवशी नव्या जिद्दीनं, अचूक नियोजनानं आणि उत्साहानं आपल्या कामाला सुरुवात करूया. ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रीराम समर्थ 29 जून पुण्यतिथी कशी साजरी करावी, सत्पुरुषाची पुण्यतिथी कशी साजरी कराल, या दिवशी जो नेम कराल तो सतत टिकण्यासारखा असतो। म्हणून आजपासून नामाशिवाय बोलायचे नाही असे आधीच ठरवा। नामात राहण्याचा प्रयत्न करा, म्हणजे इथे आल्यासारखे काही केल्याचे श्रेय तरी मिळेल। इथे जो जो म्हणून आला त्याच्याजवळ आपण राहावे असे मला वाटते, पण तुम्ही दार लावून ठेवले तर मी काय करणार? पाहुणा घरी आला आणि त्याला दार उघडलेच नाही तर तो काय करणार? तसे विषयाच राहून दारे बंद करून ठेवू नका। नामाचा उच्चार कंठी ठेवा, म्हणजे विषयाचा घाला होणार नाही। आता कली मातच चालला आहे, त्याचा घाला चुकवायचा असेल तर नामावर विश्वास ठेवा। कोणीही काही सांगितले तरी नाम सोडू नका। जसे पाण्याचा मोठा लोंढा चालू झाला की एखाद्या स्थिर जळाला जोराने बांधून ठेवलेली वस्तू वाहून जात नाही, तसे तुम्ही नामाची काळ घट्ट धरली म्हणजे काळ काही करू शकणार नाही। समर्थांनी नामाच्या समाजात सांगितले आहे तसे नाम हेच रूप असे समजून नाम घेत चला, म्हणजे रूप दिसेल। भगवंत आपल्या आतमध्ये प्रकट व्हायचा असल्यामुळे नामस्मरणाच्या उगाने तो हळूहळू प्रकट होत जाणे हेच खरे हिताचे आणि कायमचे असते। डोक्यावर हात ठेवून चमत्कार होणे, काहीतरी तेज दिसणे, दृष्टांत होणे इत्यादी गोष्टी तात्पुरत्या असतात। एखादा अशक्त हडकुळा मनुष्य लठ्ठ होण्यासाठी अंगाला सूज येऊ दे असे म्हणाला तर ते वेड्यासारखे होईल। याच्या उलट त्याने नीट औषध घेतले तर तो कदाचित लठ्ठ होणार नाही पण त्याचे शरीर मात्र घट्ट होईल। तसेच परमार्थाच्या अनुभवाचे आहे आणि हा अनुभव वाढीला लागावा याकरताच पुण्यतिथी साजरी करावी। नामस्मरण सतत केल्याने आज ना उद्या भगवंताचे प्रेम येईलच येईल। प्रपंचाच्या गर्दीमध्ये भगवंताचे स्मरण ठेवण्यासाठी उत्सव सण पुण्यतिथ्या वगैरे असतात। खरोखर प्रापंचिकाला कितीतरी पाश आहेत, पैसा, लौकिक, मुले, मित्र, आप्त वगैरे सर्व पाशच आहे। अशा अनेक पाशांमध्येही नाम आवडीने घेणे किती कठीण आहे। त्यामध्ये टिकणारा मनुष्य चांगला भक्कम असला पाहिजे। नामाच्या मागे भगवंताचे अस्तित्व आहे म्हणून नामात सत्संगतीही आहे। मोबदल्याची अपेक्षा न करता मनापासून नाम घ्यायचे आजच्या दिवसापासून ठरवा। संतांचे अस्तित्व त्यांच्या देहात नसून त्यांच्या वचनात आहे।

0: करायला
1: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आपलं खानदेश आपली माणसं.
2: कृषी संदेश.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, सिंचनाच्या पाण्याचा जमिनीवर कधी कधी विपरीत परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे जमिनीचं आरोग्यही खालावू शकते. त्यामुळे सिंचनापूर्वी पाण्याची प्रत तपासणं अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे सिंचनापूर्वी पाण्याची प्रत का तपासावी आणि त्याचं काय महत्त्व आहे ते थोडं आपण जाणून घेऊया. पिकाच्या उत्तम वाढीसाठी चांगल्या प्रतीच्या पाण्याची गरज असते. सिंचनाच्या पाण्यात क्षाराचं प्रमाण जर जास्त असेल तर पिकाची एकंदरीत वाढ चांगली होत नाही. निचरा कमी असलेल्या जमिनीला थोडे जास्त प्रमाणात पाणी जर दिलं तर उष्ण व कोरड्या हवामानात बाष्पीभवनाचा वेग जास्त असल्यामुळं क्षार जमिनीच्या पृष्ठभागावर किंवा वरच्या थरात येतात आणि अशा अयोग्य पाण्याचा सतत वापर जर झाला तर ते क्षार विरघळतात आणि त्यामुळे जमिनीतील क्षाराचं जे प्रमाण आहे ते वाढून कालांतरानं पाण्याच्या अतिवापरामुळं जमिनीची प्रतसुद्धा खालावू शकते. मग सिंचनापूर्वी पाण्याची आपण जर प्रत तपासायचं जर ठरवलं तर या पाण्याच्या परीक्षणासाठी नमुना कसा घ्यावा याविषयी थोडंसं जाणून घेऊ. निरनिराळ्या सिंचन साधनामधून घेतलेल्या पाण्याचा जो नमुना असतो तो प्रातिनिधिक असायला असावा किंवा प्रातिनिधिक असावा हे सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. विहिरीच्या पाण्याचा नमुना घेताना विहिरीतील पाणी प्रथम चांगलं ढवळून घेतलं पाहिजे. विहिरीवर जर पंप बसवला असेल तर तो साधारणपणे 15 ते 20 मिनटं चालू ठेवून पाणी पहिल्यांदा जाऊ द्यायला पाहिजे आणि नंतर काचेची किंवा प्लास्टिकची बाटली स्वच्छ जी धुवून घेतलेली आहे त्यामध्ये साधारणतः 1 लिटर पाणी आपण भरून नमुना तपासणीसाठी ते वापरायचं असतं. कूप नलिकेमधील पाण्याचा नमुनासुद्धा अशाच प्रकारे घ्यावा. नदीमध्ये जर साठवलेलं पाणी किंवा तलावातील नमुना घेण्यासाठी जर आपल्याला असेल तर लांब बांबूच्या टोकाला दोरीच्या सहाय्यानं बाटली बांधून पाणी ढवळून नमुना घेतला पाहिजे आणि त्या बाटलीवर शेतकऱ्याचं नाव, पत्ता, शेताचा भूमापन क्रमांक, नमुना घेतल्याची तारीख, थोडक्यात पाण्याबाबत शेतकऱ्याचे जे अनुभव आहेत ते त्याच्यामध्ये लिहिले पाहिजे. आता क्षारयुक्त जर पाणी असेल तर सिंचनासाठी क्षारयुक्त पाणी वापरल्यानंतर पिके काही पाणी शोषून घेतात, काही जमिनीतील खालच्या थरात जाते आणि जास्तीत जास्त पाणी बाष्पीभवन होते. परंतु पाण्यातील विद्रावक क्षार मात्र जमिनीवर शोषले जातात आणि त्याचा परिणाम म्हणजे शेवटी जमिनीच्या रासामध्ये होऊ शकतो. या जमिनीवरच त्याचा परिणाम होतो असं काही नाही, बियाण्याची उगवण क्षमता किंवा उशिरा उगवण होणं यावर सुद्धा या क्षाराचा परिणाम होऊ शकतो. पिकाच्या तंतुमय मुळाची टोकं त्याच्यामुळे कधी कधी मरू शकतात आणि क्षारयुक्त पाण्याच्या वापरामुळं उपलब्ध अन्नद्रव्याचं प्रमाण सुद्धा कमी होतं. क्लोराईड्स आणि सल्फेट्स याचं प्रमाण वाढणं इत्यादी विपरीत परिणाम याच्यामुळे होऊ शकतात. म्हणून क्षारयुक्त व निम्ल पाण्याचं व्यवस्थापन सुद्धा करणं गरजेचं असतं. तर याकरता क्षारवट पाणी ओलितासाठी वापरायचं असल्यास ते सहजासहजी जमिनीच्या परिणामकारक खोलीमधून काढून टाकणं आवश्यक आहे. वालुकामय पोयटा व जाड पोयट्याच्या जमिनी क्षारवट पाण्याचे काही दुष्परिणाम नव्हता, सिंचनासाठी ते वापरल्या जाऊ शकतं. परंतु ते पाणी चिकणमातीच्या जमिनीत वापरल्यास जमिनी क्षारवट आणि चोपण होतात हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणून सिंचनाच्या पाण्याचं परीक्षण जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. याकरता कृषी विज्ञान केंद्र करडा येथे त्याची प्रयोगशाळा आहे तपासणीची. या प्रयोगशाळेमध्ये किंवा ज्या अधिकृत शास्त्रीय प्रयोगशाळा आहेत तेथेच या सिंचनाच्या पाण्याचं परीक्षण करून घ्यावं आणि परीक्षण करताना आम्लविम्ल निर्देशांक, विद्राव्य क्षार, कार्बोनेट, बायकार्बोनेट क्लोराईड, सल्फेट, बोरॉन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम, पोटॅशियम इत्यादी घटकाचं प्रमाण त्याच्यामध्ये काढून घ्यावं आणि शेती सिंचनासाठी पाण्याची प्रत ठरताना पाण्याचा आम्लविम्ल निर्देशांक विशेषतः, विद्राव्य क्षाराचं प्रमाण, शोषित सोडियम गुणोत्तर इत्यादी सर्व बाबी तपासून त्या पाणी परीक्षण अहवालामध्ये काय लिहिलेलं आहे ते शास्त्रज्ञांकडून चांगल्या प्रकारे समजावून घेऊन नंतरच सिंचनासाठी त्या पाण्याचा वापर जर केला तर मला असं वाटतं की शेतकरी बंधूंना खऱ्या अर्थानं जमिनीची प्रत चांगल्या प्रकारे राखण्याकरता आणि अधिकाधिक उत्पादन घेण्याकरता आणि ओलिताचा खरा फायदा घेण्याकरता फायदा होऊ शकतो. तर ह्या सगळ्या बाबी समजून घ्या आणि आवश्यकतेनुसार गरज भासल्यास कृषी विज्ञान केंद्र कडा येथील माती परीक्षण प्रयोगशाळेचे जे प्रभारी आहेत किंवा माती आणि पाणी परीक्षण शाळेचे जे प्रभारी आहेत त्यांच्याशी संपर्क करा आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षण करून घ्या. नमस्कार.
1: कृषी संदेश.
2: Radio Mandhavan 90.8 FM always heart touching.
3: श्यामची आई। परमपूज्य साने गुरुजींनी आपल्या बालपणीच्या घटना ज्या पुस्तकामध्ये लिहिल्या त्या पुस्तकाचं नाव मोठा होण्यासाठी चोरी। आमच्या गावापासून काही थोड्या अंतरावर लाटवण म्हणून एक गाव आहे, तो फडक्यांचा गाव। तिथं फडके इनामदार अजून राहतात। हरिहरपंत फडके प्रसिद्ध सरदार त्यांच्यातील ते आहेत। आमच्या वडिलांचा आणि त्यांचा घरोबा असे। लाटवणचे बळवंतराव फडके वडिलांकडे नेहमी येत असत। आम्हा मुलांजवळ ते प्रेमानं गप्पा मारी। त्यांना अहंकार नव्हता, फार साधे आणि भोळे होते। मला म्हणायचे,
4: तुला पाहिजे की काय रे अंगठी?
3: त्यांनी असं विचारलं म्हणजे ती माझ्या बोटात मी घालीत असे।
4: अरे जाडा मग बसेल हो।
3: असं म्हणायची। दाभोळकर मंडळीची पुस्तकं मी वाचित असे, पण काही समजत नसे। स्पेन्सरचं चरित्र मी वाचलेलं थोडं मला आठवतं। त्याच सुमारास रामतीर्थांचे खंड भास्करपंत फडके काढू लागले होते। माझ्यावर या फडक्यांचा लेखांचा फार परिणाम झालेला आहे। यातील तेजस्वी सोज्वल सावेश मराठी भाषा मला गुदगुल्या करी। ते भाग मी जणू पाठ केले होते, पण त्यावेळेस मला हे भाग मिळाले नाहीत। माझ्या कुणातरी आप्तांच्या घरी एक दिवस मी एक भाग पाहिला आणि तो मला फार आवडला। पण त्या गृहस्थांनी एकदम माझ्या हातातून तो घेतला आणि मला म्हणाली,
5: तुला रे काय समजणार त्यात?
3: मला वाईट वाटलं। त्यांच्यापेक्षा मला तो भाग जास्त समजला असता, कारण मी सहृदय होतो, मी कवी मनाचा होतो। मायबापानी माझी मनोभूमिका तयार केली होती। मराठीतील पोथ्या पुराणं वाचून माझं मन प्रेमळ आणि भक्तिमय श्रद्धामय आणि भावमय झालेलं होतं। मला वाटलं आपण भाग विकत घ्यावे, पण पैसे कुठून आणावायचे? वर्गातील पुस्तकही सारी माझजवळ नव्हती। इंग्रजी शिकत होतो, पण एकही कोश माझजवळ नव्हता। अंदाजानं मी शब्दांचे अर्थ काढून नेत असे। रामतीर्थांचे भाग आपणास पाहिजेतच असं मला वाटलं। आमच्याकडे आलेल्या पाहुण्यांच्या खिशात पैसे होते, बऱ्याच नोटा होत्या। त्यातली एक लांबवावी असं मी ठरवलं। दुसऱ्यांचे पैसे चोरणं हे पाप होतं, पण हे पाप करूनही पुस्तक वाचण्याचं पुण्य मिळवावं असं मला वाटलं। माझ्या धाकट्या भावास मी श्लोक शिकवत होतो,
4: आसही तुझी फार लागली, दे दयानिधे बुद्धी चांगली।
3: बुद्धी चांगली देण्याबद्दलची मी श्लोक शिकवत होतो, पण चोरी करून बसलो होतो। माझे वडील आणि ते पाहुणे एकत्र बसले होते। पुन्हा पुन्हा त्यांनी नोटा मोजल्या। एक 5 रुपयांची नोट कमी।
6: भाऊराव 5 रुपये कमी भरतात, एक नोट नाही।
3: ते पाहुणे म्हणाले,
6: नेट पाहिल्यात का? कुणाला दिली तर नाही ना?
3: माझे श्रोणे सारे थांबले। चोराला कुठली झोप? घरात आई जीवत होती। तिच्या जवळ जाऊन मी गप्पा मारत बसलो।
7: आई तुला इतकासा भात कसा पुरेल?
3: मी विचारले। बाळ इच्छा कुठे आहे? 2 घास कसे तरी बळच पोटात दौडायचे, 2 धंदे झाले पाहिजेत, पाणी उदक करता पाहिजे ना। कधी मोठे व्हाल?
7: मी खरच मोठा होईन, पुष्कळ पाचीन।
3: आर शिकले नाही, फार मोठे नाही झाले तरी मनाने चांगले राहा। माझी मुलं मोठी नसली तरी चालती, पण गुणी असू देत असं मी देवाला सांगत असते। आई म्हणाली, ती प्रेमळ थोर माता किती गोड सांगत होती। माझ्या अशिक्षित आईला असे चांगले विचार कसे सांगता येत याच मला आश्चर्य वाटे। महम्मदाला लोक म्हणत, तू देवाचा पैगंबर असशील तर चमत्कार करून दाखव। तेव्हा मोहम्मद म्हणाला, साऱ्या सृष्टीत चमत्कार आहे, मी आणखी कशाला करू? समुद्रावरून तुमच्या लहान लहान नावा वाऱ्याने जातात, हा चमत्कार नाही का? त्या अफाट सागराच्या वक्षस्थलावर निर्भयपणे त्या नाचतात डोलतात, हा चमत्कार नाही का? रानात सरावयास गेलेली मुकी गुर तुमच्या घरी प्रेमानं परत येतात, हा चमत्कार नाही का? वाळवंटात झुळझुळ झरे दिसावे, वाडात झाडं असावीत, हे चमत्कार नाहीत का? असं सांगत शेवटी मोहम्मद म्हणाला, माझ्यासारख्या एका आडाण्याच्या तोंडातून तो कुराण वदवतो, हा चमत्कार नाही का? मित्रांनो, माझ्या आईच्या मुखातून तो कुराणच बोलवत होता। कुराण म्हणजे पिळवटून निघालेले उद्गार। आई सुद्धा कळकळीनेच मला सांगत होती, हृदय पिळवटून निघालेलेच ते शब्द होते। हृदय गाभाऱ्यातील जी पवित्र शंकराची पिंडी, तिचाच तो ध्वनी होता। तिचे बोलणे माझी श्रुतिस्मृती होती। मोठा नाही झालास तरी गुणी हो, थोर शब्द ते ऐकत असतानाच माझ्या हृदयात मला विंचू डसत होते, साप दंश करीत होते. मित्रांनो, इंग्लंडला ट्युडर राजे झाले. त्यांच्या कारकिर्दीत जिकडे तिकडे गुप्त पोलीस असत. एका इतिहासकारानं असं लिहिलंय की त्यावेळेस प्रत्येक उशीखाली विंचू होते. कुठेही विश्वासाने डोके ठेवावयास त्या राज्यात जागा नव्हती. हृदयाच्या राज्यात सुद्धा विंचू आहेत. ते तुम्हास झोपू देत नाहीत, सारखे तुमच्या पाठीमागून येत असतात. कुठे पाताळात गेलात मेलात तरी ते गुप्त दूत आहेतच. सतसत विवेक बुद्धीची टोचणी ती सदैव आहेच.
6: घरात तर कोणी आले नाही, चमत्कारच म्हणावायचा.
3: वडील म्हणाले,
6: श्यामला वगैरे विचारा, कोणी मुलगा वगैरे आला होता का? वाईट असतात काही मुलं. अलीकडे मुलांना वाईट सवयी लागत आहेत. लहानपणीच विडी किंवा विडा याच्याशिवाय त्यांचं चालत नाही. श्याम, अरे श्याम.
3: बळवंतरावांनी हात मारली. मी गेलो.
7: काय?
3: मी विचारलं. बळवंतराव म्हणाले, श्याम,
6: तुझा कोणी मित्र वगैरे आला होता का रे? एक नोट नाहीये.
3: मी म्हटलं,
7: नाही बुवा, मीच आज बाहेर खेळावयास गेलो होतो. संध्याकाळी आलो, कुणी आलं नव्हतं.
3: वडील म्हणाले,
6: श्याम, तू तर नाही घेतलीस. घेतली असतील तर सांग. छे हो, तो कसा घेईल?
3: बळवंतराव म्हणाले, आई हात धुवून आली. तिलाही सारा प्रकार कळला. वडिलांनाच चुटपुट लागली. स्वतःच्या घरात पैसे नाहीसे होणं म्हणजे ती लाजच होती. वडिलांनी पुन्हा मला विचारलं,
6: श्याम, अगदी खरंच नाही ना घेतले पैसे तू? अरे कंपास पेटी किंवा कशाला तरी घेतले असतील. कंपास पेटीसाठी पैसे मागत होतास ना?
3: आई म्हणाली, श्याम नाही हो घ्यायचा. तो रागावला रुसला तरी कोणाच्या वस्तूस हात लावावयाचा नाही. तेवढा त्याचा गुण चांगला आहे. काही केलं तरी तो कोकरतो, लोखवणार नाही. आणि घेईल तर कबूल करेल. श्याम, तू नाही ना बाळ हात लावला? आईचा विश्वासघात मी करू? तुकारामाच्या एका अभंगात आहे, विश्वासाची धन्य जाती. ज्याच्यावर विश्वास टाकता येतो त्याची जात धन्य होय. माझा असत्याचा किल्ला ढळला. आईच्या साध्या आणि श्रद्धामय शब्दांनी माझा किल्ला जमीनदोस्त झाला. माझ्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. त्या दुबळ्या अश्रूंनी पाप पर्वत पडला. श्याम, रडू नकोस. तू घेतलेस म्हणून का मी म्हटले? तू नाहीच घ्यायचास, मला माहित आहे. उगी उगी, असं आई म्हणाली. आईच्या शब्दांनी मी अधिकच विरघळलो. मी एकदम आईच्या जवळ गेलो आणि केविलवाणे रडत आईला म्हटलं,
7: आई, तुझ्या श्याम नसती नोट घेतली आहे का?
3: माझ्यानं बोलवे ना. आईला वाईट वाटलं. केवढा तिचा व्यास. स्वतःच्या मुलाबद्दल तिला जो अहंकार होता, अभिमान होता, पण देवानं तिची अब्रू राख. श्याम, पुन्हा नको हो हात लावू. मी
7: मोठा होण्यासाठी, पुस्तक वाचून मोठं होण्यासाठी.
3: मी म्हटलं, अरे पण पहिलीच्या पुस्तकात चोरी कधी करू नये असं वाचलंस. ते तर अजून शिकला नाहीस. मग आणखी दुसरी पुस्तकं कशाला? माझी आई बोलली, पण ते बोलणे फार खोल होते. गड्यांनो, पतंजलीच्या भाष्यात म्हणे असे एक वाक्य आहे, एक शब्द हा सम्यक ज्ञाता स्वर्ग लोके कामदुग्धम भवती. एकच शब्द, पण जर त्याचं नीट ज्ञान झालं असेल तर मनुष्याला मोक्ष मिळतो. सम्यक ज्ञाता, नीट समजलेला, वाचलेला, घोकलेला नव्हे तर समजलेला. जे खरोखर समजलं ते आपण अनुभवात आणतो, आचरणात आणतो. लहान मुलं कंदिलाला धरू पाहते. कंदिलाची काच तापलेली असते. आई लेकराला दूर करते, पुन्हा ते कंदिलाजवळ जातं. शेवटी आई म्हणते, लाव लाव हात. ते लहान मूल हात लावतं, हाताला चटका बसतो, पुन्हा ते मूल काच धरीत नाही. ते ज्ञान पक्क झालं. सॉक्रेटिस म्हणूनच ज्ञानाला सद्गुण म्हणतो. संस्कृतमध्येही परमज्ञानाला अनुभूती हा शब्द लावतात. अनुभूती म्हणजे अनुभव. जे जीवनात अनुभवितो तेच ज्ञान. चोरी करू नये हे वाक्य मी पढलो होतो, पण सत्य, दया, प्रेम, अहिंसा, ब्रह्मचर्य, लहान शब्द आपण पटकन ते उच्चारतो, पण त्याची अनुभूती व्हावयास शेकडो जन्मही पुरणार नाहीत.
8: आप सुन रहे हो रेडियो मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं.
9: नमस्कार दोस्तों, मेरा नाम है मनोज और आप सुन रहे हैं 90.8 FM रेडियो मन भावन पर कार्यक्रम सुनो भाई साधो। दोस्तों, जब हम कोई खेल खेलते हैं तो जब तक खेल चल रहा होता है तब तक हमारे पास जीतने का, अपनी गड़बड़ियां सुधारने का पूरा मौका होता है। एक अच्छा खिलाड़ी वही है जो आखिरी गेंद तक, खेल के आखिरी सेकंड तक अपनी पूरी जान लगा देता है। लेकिन अगर कोई खिलाड़ी खेल के मैदान में उतरकर सिर्फ खड़ा रहे, सुस्त पड़ा रहे और समय समाप्त होने की घंटी बज जाए तो फिर पछताने से कुछ नहीं होता। खेल खत्म होने के बाद वह खेल को दोबारा शुरू नहीं कर सकता। हमारा यह जीवन भी एक ऐसा ही खेल है। विधाता ने हमें यह मैदान जीतने के लिए, अपनी चेतना को मुक्त करने के लिए दिया है, लेकिन हम इस मैदान में आकर पूरी तरह बेफिक्री से सोए हुए हैं। कवि साहब आज हमें खेल के उसी अंतिम पड़ाव की चेतावनी दे रहे हैं जहां बाजी हमेशा के लिए हाथ से छूट जाती है। आइए सुनते हैं कवि साहब का यह गंभीर दार्शनिक सूत्र। राम नाम जाप्या नहीं बात बिन ठी मूली, हारत यहाँ ही हारिया परत पड़ी मुखी धूली।

0: परत पड़ी मुखी धूली रे साधो, परत पड़ी मुखी धूली। श्रोताओं, कबीर साहब कहते हैं, राम नाम जाप्या नहीं, तुमने जीवन की इस पूरी यात्रा में उस राम नाम को, उस भीतरी चैतन्य सत्ता को कभी याद नहीं किया, उसे अपने भीतर कभी अनुभव नहीं किया। इसका नतीजा क्या हुआ? बात बिनठी मूली। बिनठी का अर्थ है बिगड़ जाना और मूली का अर्थ है जड़ या मूल रूप से। कबीर कहते हैं कि जो तुम्हारी मूल बात थी, जिस मकसद के लिए यह जीवन मिला था, वह पूरी बात ही जड़ से बिगड़ गई, तुम्हारी पूरी बिसात उलट गई। अगली पंक्ति में कबीर इस हार का भयानक सच रखते हैं, हारत यहाँ ही हारिया। तुम इस संसार के रंगमंच पर इस जीवन की बाजी में हमेशा के लिए हार गए। यह हार ऐसी है जिसकी कोई दोबारा भरपाई नहीं हो सकती। और अंत क्या हुआ? परत पड़ी मुखी धूली। विदा होते वक्त अंत समय में उस मुख में सिर्फ धूली यानी मिट्टी और राख ही पड़ी। जिस अहंकार को, जिस चेहरे को तुम पूरी जिंदगी दुनिया के सामने चमकाते रहे, वह अंत में सिर्फ धूल का ढेर बनकर रह गया। यह दोहा आत्मसाक्षात्कार के अवसर को खो देने के परम दुख की अभिव्यक्ति है। मनुष्य का जीवन कोई साधारण संयोग नहीं है, यह चेतना के विकास का शिखर है। जब मनुष्य संसार के झूठे प्रपंचों में उलझकर राम नाम यानी अपनी मूल आत्मा से विमुख रहता है, तो वह केवल अपनी भौतिक देह को जीता है। मृत्यु के क्षण में जब वह भौतिक संसार छूटता है, तब आत्मा को अपनी इस महापराजय का बोध होता है। कबीर समझा रहे हैं कि असली हार किसी व्यापारी का डूबना या किसी सांसारिक प्रतियोगिता में पीछे छूटना नहीं है। असली हार तो इस जीवन रूपी कीमती अवसर को पाकर भी आत्मज्ञान से खाली रह जाना है। आज का चिंतन, मेरे दोस्तों, आज जरा इस हार और जीत की परिभाषा को नए सिरे से टटोलिए। हम दिन रात जिन चीज़ों को जीतने के लिए अपनों से लड़ रहे हैं, बेईमानी कर रहे हैं और तनाव पाल रहे हैं, क्या वे जीत सचमुच मायने रखती हैं? क्या वे हमें इस अंतिम आध्यात्मिक हार से बचा पाएंगे? आज कोशिश कीजिए अपनी बाजी को पलटने की। जब तक शरीर में सांसों का आना जाना बाकी है, तब तक खेल खत्म नहीं हुआ है। आज ही अपने भीतर के उस राम को पुकारिए, अपने विवेक को जगाइए और उस सत्य से नाता जोड़िए जो कभी नहीं मिटता। अपनी मूल बात को बिगड़ने मत दीजिए। जाग जाइए ताकि जब इस जीवन का पर्दा गिरे, तो आपके मुख पर धूल नहीं बल्कि परम आनंद की मुस्कान हो। तो आज के लिए बस इतना ही। कल फिर होगी मुलाकात कबीर के एक नए सूत्र के साथ। सुनते रहिए मनोज के साथ सुनो भाई साधो 90.8 FM रेडियो मनभावन पर। तब तक के लिए राम राम।
1: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM।
2: ग्राम गीता चिंतन भाग 26। ग्राम निर्माण पंचकातील ग्राम गीतेच्या या भागाचे चिंतन करीत असताना वंदनीय राष्ट्रसंतांनी व्यक्ती, समाज, गाव व देशासह जगासाठी विश्वशांतीच्या साधना दिल्या आहेत। सामुदायिक ध्यान, प्रार्थना, ग्रामसभा, रामधून व भजन, जे केल्याने होत नाही ते ध्यान, लावल्याने जे लागत नाही त्याला ध्यान म्हणतात, आणि सहज लागते त्याचं नाव ध्यान। आणि म्हणून सामुदायिक ध्यानाचा संकल्प गीत त्यांनी लिहिले असताना अगदी सुरुवातीलाच ते म्हणतात, आओ सभी मिल जाए के प्रभु ध्यान धरेंगे, करेंगे नहीं ना लगाएंगे नहीं। करने से जो होता नहीं और लगाने से जो लगता नहीं उसी का नाम ध्यान, और सहजता से जो लगता उसको ध्यान ऐसा कहते हैं, उसी का नाम ध्यान है। आप से आप जो लगता उसी का नाम ध्यान, आणि हा मार्ग सर्वांना मोकळा आहे। भजनात त्यांनी सुंदर आपले अनुभव ग्रंथबद्ध केले आहेत। बंधूंनो चला, भगिनींनो चला, मार्ग हा सगळ्यास खुला, स्नान करोनी निर्मळ व्हावे, अंतरी गुरुदेवाशी गावे, पाऊल टाकीत रंगी डुला, मार्ग हा सगळ्यास खुला, अरुणोदयी दरबारी जावे, प्रसन्न गुरुदेवाशी बघावे, पावन करण्या जीव अपुला, मार्ग हा सगळ्यास खुला, गंभीर वायुमंडल सारे, पुष्पलतांनी मोहित वारे, मन उन्मनी दे मार्ग खुला, मार्ग हा सगळ्यास खुला। एखादी महत्वाची गोष्ट प्राप्त करायची असेल तर आपोआप त्याचं ध्यान लागतं। मुलं मुली लग्नाचे वयात आले की आई वडील आपोआप व्यवस्थेच्या कामात लागतात, परंतु पंचविषयाचे ध्यान वस्तू प्राप्त होईपर्यंत आहे आणि वस्तूचं सुख वस्तू संपेपर्यंत आहे। निज वस्तू प्राप्तीसाठी सातत्याने अनुशासनपूर्वक प्रयत्न करावे लागतात, तेव्हा साधनेद्वारा आत्मानंद प्राप्त होतो। संतांनी ध्यान योगाच्या साधनेचे अनुभव सांगितले आहेत। संत तुकाराम महाराज म्हणतात, रातन दिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर बाह्य जग आणि मन। जगाचा संघर्ष कोणाचे तरी मध्यस्थीने संपविता येतो, पण संकल्पा विकल्पाचा मनाशी असलेला संघर्ष साधनेशिवाय थांबत नाही, आणि साधनेत साधक आणि मन दोघेच असतात। तेव्हा कोणी एखादा कुत्र्याला दगड मारतो तो चिडतो, दगड मारणाला त्याच्या हाती लागत नाही, शेवटी तो कुत्रा दगडालाच चावा घेत। वास्तविक दगडाचं काहीही बिघडत नाही तरी तो कुत्रा एवढा चिडतो, किंवा माकोड्याची बिळात जर लोटाभर पाणी टाकले तर ते एवढे चिडतात की पाणी टाकणारा पकडू शकत नाहीत, पण गवताची काडी जरी तोंडात सापडली तर त्या काडीलाच ते करकचून चावा घेतात। तशी साधनेत मन स्थिर होत नाही तोपर्यंत साधकाची हीच अवस्था आहे। नित्याच्या साधनेनीच मन स्थिर होते, मग मनची मोक्ष सुखाला नेते। संत मीराबाई आपला अनुभव सांगतात, लाली मेरे लाल की जित देखू तित लाल, लाली देखन मै गई मैही हो गई लाल। संत ज्ञानेश्वर महाराज लिहितात, उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, उपाधी म्हणजे अंतकरण। साधनेद्वारा अंतकरण शुद्ध झालं की देवत्वाची अनुभूती प्राप्त होते। स्वामी विवेकानंद लिहितात, दी माइंड वर्किंग फास्ट इज दी मॅड, ज्याचं मन चंचल आहे तो जगातला एक नंबरचा पागल होय। दी माइंड वर्किंग स्टॉप इज दी गॉड, ज्याचं मन ध्यान योगाद्वारा स्थिर झालं तोच देव। विद्यार्थी दशेत असताना स्वामी विवेकानंद ह्या कुठल्याच गोष्टी मानत नव्हते, फक्त सत्य हाच ईश्वर आहे, माणूस जे प्रयत्न करेल तोच देव आहे, एवढी संकल्पना त्यांच्या चिंतनात होती। पण त्यांना एक सवय मोठी सुंदर होती, सकाळ आणि सायंकाळ एकट्याने वनात जायचं, फिरायचं। हिवाळ्याचा दिवस आहे आणि उद्या पहाटे एकदा ते जंगलात गेले, एका झाडाखाली दगडावर निवांत बसले आहेत, स्वतःला निसर्गामध्ये झोकून दिलंय। काही वेळाने त्यांचं लक्ष गेलं की त्यांच्यापासून काही अंतरावर भगवे वस्त्र धारण केलेला एक योगी दगडावर बसलेला आहे। स्वामी विवेकानंदांचं लक्ष गेलं आणि ते मनात म्हणतात, असं कोणीतरी असेल, आपल्याला काय करायचं, जर जगात कोणी संत साधू देव नाहीच आहे, सत्य हाच एक ईश्वर आहे, तर आपण कशाला याचं उगीच विचार करत बसायचा। रोज हे दृश्य त्यांना पाहायला मिळायचं। एके दिवशी स्वामी विवेकानंदाकडे बघून तो योगी मोठ्याने हसायला लागला आणि हसत हसत त्यांच्यापर्यंत पोहोचला आणि योगी म्हणतोय, बाळ कोणाचा मुलगा आहेस रे, तू खूप भाग्यवान आहेस, खूप मोठा होणार आहेस, दैज धर्म संस्कृतचं काम तू करणार आहेस, माग तुला काय पाहिजे मी अगदी प्रसन्न आहे। स्वामी विवेकानंद उठून उभे राहिले आणि म्हणतात, महाराज तुम्हाला भूक लागली की तुम्ही आपल्या पोटाची व्यवस्था लावायला आमच्या गावात येता, माधुकरी मागता आणि दोन घास इथं येऊन खाता, तुमचीच तर सोय नाही, पोटाची देखील मला काय देणार। तो योगी पुन्हा हसायला लागला आणि म्हणतोय की बेटा मी जे देऊ शकणार नाही ते माग, संधी गमावू नको, वेळ थोडा आहे। तेव्हा स्वामी विवेकानंदांनी विचार केला की आपण तेच मागाय, जंगल आहे, कुठली फ्रीजची व्यवस्था नाही आहे। अशा वेळेस स्वामी विवेकानंद म्हणतात, महाराज माझ्यावर जर इतकं प्रेम तुमचं आहे तर मला पिकले आंबे द्या पाच। त्या योग्यांनी लगेच झोडीत हात घातला रिकाम्या आणि पाच पिकलेले पिवळे पिवळे आंबे काढले आणि विवेकानंदाच्या हातावर ठेवले। विवेकानंद विचार करायला लागले की हा सिद्धीचा साधक असावा, सिद्धीचा साधक असेल तर त्याला कोणतीही वस्तू प्राप्त करता येते. पण दुसरा नियम असा आहे की त्यांनी प्राप्त केलेली वस्तू त्याला स्वतःला उपयोगात आणता येत नाही. जर उपयोगात आणली तर त्या सिद्धी नावाच्या विद्येसहित ती वस्तू नष्ट होते, पुन्हा ते कधी तो करू शकत नाही. हे विवेकानंदाला माहित होतं आणि म्हणून ते म्हणतात, महाराज यातला एक आंबा तुम्ही खा बरं. तो योगी म्हणतोय की दे बाळ, तुझ्या हाताने दे. विवेकानंदांनी त्याच्या हातावर एक फळ ठेवलं आंब्याचं आणि त्यांनी ते चोळलं, त्यातला रस खाल्ला आणि तर आणि ती गुटली बाजूला फेकली. विवेकानंदाच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागल्या. त्या योग्याच्या पायावर डोकं ठेवलं आणि आपल्या डोळ्यातल्या अश्रूंनी त्यांच्या चरणाचा अभिषेक केला. योग्यांनी उठवलं, आपल्या पीत वस्त्रांनी त्यांचे नेत्र पुसले आणि बाळ रडून. तेव्हा स्वामी विवेकानंद म्हणतात, महाराज फार मोठी कृपा माझ्यावर एक तुम्ही केली. आता पुन्हा मला कृपा करून एक गोष्ट समजावून द्या की तुम्ही सिद्धेचे साधक निश्चितच नाही. असं असताना तुम्हाला तेव्हाच्या तेव्हा तुमच्या रिकाम्या झोळीत ही वस्तू हे आंबे प्राप्त कसे झाले? योगी म्हणतात, सोपा आहे विवेकानंदा. स्नान झाल्यानंतर जसं आरशात पाहून आपण गंध लावतो किंवा भांग करतो तेव्हा आरशात काय दिसते रे? विवेकानंदात माझंच प्रतिबिंब का दिसते? आरसा स्वच्छ आहे म्हणून. पाठीमागून पाहिलं ते दिसेल का? नाही. का? पाठीमागून स्वच्छता नाही आहे. बस असंच आहे. ध्यान योगाच्या आध्यात्मिक साधनेद्वारा आमचे योग्यांचे जे अंतकरण आहेत ते एवढे शुद्ध झालेले असतात, जसं आरशात आपलं प्रतिबिंब आपण आहोत त्यापेक्षाही सुंदर दिसते, तसं आमच्या शुद्ध झालेल्या अंतकरणात आम्ही जो संकल्प करू त्या वस्तूशी आमच्या चारही वृत्त्या तदाकार होतात आणि आम्ही म्हणू ती वस्तू आम्हाला प्राप्त होते. ही काही जादू नाही आहे, बिराटी नाही आहे, हे सर्वांना शक्य आहे. याप्रमाणे सर्व जाती धर्म पंथाचे जीवांना जीवनाचे अंतिम ध्येय साध्य व्हावं यासाठी वंदने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेद्वारा दिवसभराचे 5 वेळचे संस्कार महत्वाचे सांगितले आहेत. याच उद्देशाने सामुदायिक ध्यानाची साधना आहे. ते म्हणतात, निद्रेची आदी अंती, दिवस रात्रीच्या संधीपती आणि भजन समयी जे संकल्प होती ते बनती दृढ संस्कार. अर्थात झोपेच्या अगोदर आणि झोपेतून उठता बरोबर दोन्ही वेळच्या संस्काराची व्यवस्था वंदने महाराजांनी केलेली आहे. झोपण्याच्या पूर्वी नींद हो सुख की हमे, आरोग्य जीवन प्राप्त हो, जो किया कुछ कर्म शुभ, ध्यान से अपतक सही, भूल कर चिंता विषमता, स्वस्थता के आप्त हो, नींद हो सुख की हमे. झोपतून उठता बरोबर उठा गड्या अरुणोदय झाला, श्री सद्गुरूच्या ज्ञानाचा सोडा काम विकार बिच्छाना, नाश करा अज्ञानाचा, बघा अंबरी पशी बरडती, विवेक बोधाची दाटी, वैराग्याची लाली निघाली, आरताच्या जीवना काठी, भक्ती फुवारे झुळझुळ उडती, प्रेमाच्या वायू किरणी, साक्षी राज तो अलक जागवी, हाक देई दारावरुनी, क्षमा शांती अजी दया गोधने, वृत्ती वत्स घेऊन निघती, अनुभव शिखरी जाती चराया, अगम निगम चारा भगती. याप्रमाणे पूर्ण दिवस निघाला नाही, पूर्ण रात्र संपली नाही, या वेळेलाही व्यवस्था करून ठेवलेली आहे. हे गुरुदेव हम सबको सद्बुद्धी दे, सत्कर्तव्य करणे की प्रवृत्ती दे, सच बोलने का अभ्यास दे, सतस्वरूप का ज्ञान दे. हे जगद्व्यापी परमेश्वर हम हर मनुष्यो के लिए कुटिलता का छल छिद्र द्रोहता का त्याग करे. आणि सायंकाळचा वेळ, पूर्ण दिवस संपला नाही, पूर्ण रात्र झालेली नाही, असा जो संधिकाल आहे त्या वेळेला आणि सामुदायिक प्रार्थना. हय प्रार्थना गुरुदेव से ह स्वर्ग सम संसार हो, अति उच्चतम जीवन बने, परमार्थमय व्यवहार हो, ना हम रहे अपने लिए, हमको सभी से गर्ज है, गुरुदेव यह आशीष दे, जो सोचने का अर्ज है. तेव्हा सामुदायिक ध्यानाची वेळ त्यांनी मोठी सुंदर सांगितली आहे. अरुणोदयाची स्वर्णप्रभा दिसे, लावण्याची शोभा निसर्ग वाढवी, शांती प्रतिभा अलभ्य लाभा पावती योगी. म्हणजे ब्रह्ममुहूर्ताचा सूर्योदय होण्यापूर्वीचा हा 1 तास 12 मिनिट अगोदरचा वेळ आहे. यानंतरच चिंतन पुढील.
3: ट्यून इन एनीवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज ऍट टचिंग. नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आजच्या या खास मुलाखतीमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत आजच्या तरुण पिढीचं बदलतं विश्व, त्यांची विचारसरणी आणि करिअरच्या नव्या दिशा आणि त्या अनुषंगानं सुरू करण्यात आलेला एक अत्यंत महत्वाचा असा उपक्रम, तो म्हणजे खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित मॅनेजमेंट कोर्स फॉर जेनझी. आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत केसीई सोसायटीच्या शैक्षणिक संचालक आदरणीय डॉक्टर मृणालिनी फडणवीस मॅडम. मॅडम आपलं मनपूर्वक स्वागत.
4: धन्यवाद.
3: मॅडम सुरुवातीला मला सांगा ना की नेमकं मॅनेजमेंट फॉर जेन झी ही संकल्पना कशी सुचली?
4: आत्ता आपण असं बघतोय की प्रत्येकच ठिकाणी म्हणजे ही जी पिढी आहे साधारणपणे 1900 शेवटपासून ते 2012 ज्यांनी जन्म घेतला त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये कम्प्लीट हा डिजिटल सिस्टीमचाच वाटा आलेला आहे. त्यांच्या हातात कुठेतरी लॅपटॉप कोणीतरी पाहिला असेल, दिला असेल, मोबाईल दिला असेल आणि त्याच्याबद्दल जितके डिजिटल सिस्टीम आहे ते त्यांनी वापरायला सुरुवात केली. आता अशी जी सिच्युएशन आहे ती मला वाटतं की पूर्वी कधी नव्हती, हे नवीन होतं. मग या पिढीमध्ये काय बदल घडतोय की उत्सुक ही होती आणि त्याचा परिणाम आता आपण खूप ठिकाणी पाहतोय, खूप सेक्टर्सला पाहतोय. म्हणून हा आम्ही एक उपक्रम केला की याच्यातनं आपण कळलं पाहिजे की नेमका हा बदल कसा होतोय आणि का होतोय.
3: पण मग तरी सुद्धा मला जाणून घ्यायला आवडेल की आजच्या काळात या कोर्सची आवश्यकता अशी का वाटली?
4: हा खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. कारण असं आहे की बघा, असं नाही की बदल हा पहिल्यांदाच झाला. बदल हा वर्ल्ड वॉर फर्स्ट, वर्ल्ड वॉर टू है ना, याच्यामध्ये झाला. त्याच्यानंतर अगदी आत्तापर्यंत आपण बघितलं तर अनेक प्रकारचे मंदी, उतार चढाव, युद्ध असे सगळे होत होत आता कोरोनापर्यंत आला आणि त्याच्यामध्ये इतके मोठे बदल घडले की लोकांच्या जीवनावर त्याचा परिणाम झालेला आहे. याला तर आपण काही नाकारू शकत नाही.
3: परिवर्तन होतच राहिलेलं
4: आहे. पण आणि त्या त्याप्रमाणे ना आपल्या व्यक्तींनी वागण्याची जी पद्धत आहे ती सुद्धा खूप बदलली. आता असं म्हणतात की वर्ल्ड वॉर नंतर लोकांनी ते प्लॅनिंग केलं की कसं कशा पद्धतीने आता वॉर नको. त्याच्यानंतर महामंदी आली तर लोकांनी प्लॅनिंग केलं की आता मंदीच कशी यायला नको आणि त्याच्याप्रमाणे सगळे सिस्टीम बदलले. कोरोना नंतर आपण पाहिलं की न्यू नॉर्मल अशा प्रकारची लोकांनी आता रचना तयार केली. पण त्याच्या आधी हे जे सगळे बदल झालेले जे मोबाईलशी आणि इतर गॅजेट्सशी जोडलेले आहे ते सगळे असे आहेत की ते माणसाला असे क्लोज आणतात आणि माणूस एकामेकाच्या क्लोज जरूर झालाय पण तो भेटत नाहीये. तो आपापल्या म्हणजे रुटीन मध्ये एकटा कुठेतरी बसलेला
3: आहे
4: पण तो पण तो डिजिटली जोडलेला आहे असं त्याला वाटतंय. आणि तो जे पहिले आपलं होतं की अगदी 1-to-1 भेटी करून आपल्याला जे विचार मांडता येत होते, कुठे आनंद घेत होतं, तर दुःख व्यक्त करता येत होतं, अनेक प्रकारच्या घटना आपण ते मात्र नाही आहे. आणि त्याच्यामुळे मागचा इतिहास बघितला तर हा जो बदल झालेला आहे तो थोडासा वेगळा बदल मला वाटतो की हा बदल आपल्याला एकलकोंडी पण बनवतोय आणि त्याच्याबरोबर थोडंसं आपल्याला डिजिटल वर्ल्डशी जोडल्या गेल्यामुळे अनेक प्रकारच्या बाबी त्याच्यामध्ये त्याचा उतार चढाव पण आपल्याला हा वेगवेगळ्या पद्धतीने पाहायला मिळतो आहे.
3: बरोबर. आपण बऱ्याचदा म्हणतो, ऐकतो की जेन झी आजकाल जेन झीचा ट्रेंड आहे वगैरे वगैरे. पण मग हे नेमकं कोणतं जनरेशन असतं आणि यांची वैशिष्ट्ये आपण काय सांगू शकाल?
4: हा, तर जसं मी सांगितलं की 1997 to 2012 याच्यामध्ये या लोकांनी जन्म घेतलेला जेन झीज म्हटलं जातं. आणि एक आणखी शब्द मला वाटतं तो फार लोक वापरत नाही, त्याला डिजिटल नेटिव्स पण म्हणतात. आता नेटिव्ह म्हणजे कुठे निवास करणारे, तर आपण असं निवास करणारे कुठले असू शकतो, पण हे डिजिटल विश्वातच राहतात म्हणून हे नेटिव्स असं त्यांना म्हणण्यात आलेलं आहे. है ना, तर डिजिटल नेटिव्हचा अर्थ असा झाला की तो व्यक्ती किंवा तो मुलगा मुलगी जो कोणी आहे, किंवा मी तर म्हणेन जी मोठी पिढी पण आहे म्हणजे आजी आजोबापर्यंत देखील आहे, ते एकाच खोलीमध्ये बसलेले असतात पण सगळे मोबाईलवर असतात, एकामेकाच्या जवळ बसले असतात पण मोबाईलमध्ये असतात. असं जे चित्र दिसतं ते थोडंसं विचित्र वाटतं आणि त्याच्यातनं जर कोणाला आपली भावना व्यक्त करायची वेळ आली तर त्याच्यामध्ये त्याला ते कम्फर्टेबल वाटत नाही, कारण की कोणी आपलं ते डिव्हाइस सोडत नाही. मग याच्यावरनं जर वैशिष्ट्य आपण काढण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं की याच्यामध्ये एक सर्वात मोठा बदल जो पॉझिटिव्ह बदल असा झालेला आहे, म्हणजे मी दोन भागामध्ये त्याला डिवाईड करीन, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. हां, तर पॉझिटिव्ह असा मी सांगेन की त्याच्यामध्ये घर बसल्या इन्फॉर्मेशन मिळणं, घर बसल्या अनेक गोष्टींची माहिती मिळणं, किंवा जेव्हा वाटेल तेव्हा आपल्या मित्रमैत्रीण नातेवाईक यांच्याशी संवाद साधू शकणं, हा जो कम्फर्ट आहे तो पूर्वी नव्हता, सहज सुलभ झालेला आहे. आणि त्याचा जर चांगला उपयोग करायचा म्हटला तर काही लोक याच्यावरनही सल्ला देतात, ऑनलाईन सल्ला देतात, सायकोलॉजिस्ट पण आजकाल ऑनलाईन सल्ले देतात
3: आणि
4: नॉलेज गेन होतं, अशा सगळ्या गोष्टी झाल्या. तर इन्फॉर्मेशन आणि एज्युकेशन तर वाढलेलं आहे आणि नॉलेजच्या बद्दल आपण दोन्ही आहे, म्हणजे त्याच्यातही पॉझिटिव्ह निगेटिव्ह येणारच आपल्या बाबींमध्ये. हा एक त्याच्यातला बदल मला असं चांगला म्हणता येईल. आणि हळूहळू जरी त्याच्यामध्ये माणसांनी असं ठरवलं की मला इतक्या वेळ याच्यावर काम करायचं आहे तर तो आपला वेळ वाचवू शकतोय. मला पटकन एक स्टोरी लिहायची आहे, मला एआय मध्ये मी टाकलं तर मला पटकन त्याच्यामध्ये स्टोरी लिहिता येते. मला एक पत्र लिहायचं आहे तर मला पटकन त्याचा मजकूर मिळतो.
3: संदर्भ घेऊन
4: हा हा, असे सगळे वेळ वाचण्याचा कार्यक्रम तर नक्कीच आहे. नियम जर आपण पाळले जे किंवा जे लोक पाळतात आहे त्यांना तो एक उपयोगी टूल असा ठरतो आहे. त्याच्यानंतर समजा आपल्याला काही ग्राफिक चित्र अशाकडे पण बघायचं आहे तरी आपल्याला ते सहज उपलब्ध आहे. पूर्वी आपण लायब्ररीमध्ये जायचो, एखादी पुस्तकं बघायचो, मग आपल्याला तिथे मिळेल की नाही मिळेल खूप वेळ जायचा. तर टाईम मॅनेजमेंट आणि त्याच्याबरोबर काही गोष्टी आपल्याला आयत्या आपण चांगल्या सुलभ होऊन जाणं अशा सगळ्या गोष्टी निश्चितच आपल्याला म्हणता येईल की उपयोगाच्या आहे. त्याच्याबरोबर इतरही फायदे आपण बघूया, पण मी त्याच्या आधी थोडेसे नकारात्मक, म्हणजे नकारात्मक सांगण्याचा अर्थ असा की आपल्याला असं लक्षात येतं की लोक खूप जास्त ॲडिक्ट झालेली आहे.
3: बरोबर,
4: म्हणजे आता हा वर्ग आपला सुरू झालेला आहे इथे केसी सोसायटीमध्ये. त्याच्यातनं आम्ही काल अशी चर्चा केली की एकच मिनिटात छोटीशी ती स्टोरी सांगते की एक मी रवी नावाच्या मुलाची स्टोरी लोकांना दिलेली होती. तो 10 वर्षाचा असताना त्याला सगळं मोबाईल हातात मिळाला. आई वडिलांनी पटकन ते देऊन टाकलं ज्यांनी ते म्हटलं. आई वडील श्रीमंत, चांगले सुशिक्षित, आपापल्या कामामध्ये व्यस्त असे असलेले, आणि हा आता काय करेल तर तू खेळ बा मोबाईल. आता त्याचं ॲडिक्शन इतकं वाढलं की जेव्हा तो 16 वर्षाचा झाला तेव्हा तो आपल्या आईवडिलांचं ऐकत नाही. जर त्याच्या हातातनं मोबाईल घेतला तर तो मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे व्हायलंट होतो. तो खिडक्या फोडतो, बॅट मारण्याचा प्रयत्न करतो, क्रिकेटची बॅट असेल दुष्परिणाम दे. हा, असे अनेक स्टोरीज काही लोकांना माहीत असतील किंवा झालेले आहे. तर या मुलाचं असं झालं की त्याला तो चांगला होता, त्याला सगळ्या प्रकारच्या व्यवस्था दिलेल्या होत्या घरी, पण आई वडिलांच्या लक्षात यायला लागलं की पैसा काही काम करत नाहीये ना. तुम्ही त्यांनी सायकोलॉजिस्ट आणला, औषधं दिली.

0: आहे हा आणि त्याला त्याच्या दोन बहिणी आहेत मोठ्या, त्या मात्र नॉर्मल आहेत. ते आपल्या एक तास बघितला, 15 मिनिटं बघितलं, लगेच दुसऱ्या कामाला गेल्या, ऑफिस अभ्यास केला, उत्तम अभ्यास करतात, त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे. पण आता दुसरा प्रॉब्लेम घरी असा सुरू झाला की हा व्यक्ती मुलगा असा असल्यामुळे समजा मोठ्या बहिणीच्या लग्नाकरता कोणी पाहायला येतात आहे तर असा भाऊ बघितला की त्यांना तो काहीतरी वेगळा वेड्यासारखा वाटतोय, मग ते करायचं की नाही. म्हणजे बघा, एका गोष्टीवर असंख्य परिणाम घरावर होतात असं सुद्धा झालेलं आहे. म्हणून एक प्रश्न पडतो की आई वडिलांनी जर वेळेस लक्ष दिलं नाही, ज्याला आपण पेरेंटिंग स्टाईल म्हणतो, तर त्याचा परिणाम असा होतो की त्याला इतर गोष्टी, खेळ, वाचन, कला, इतर ज्या काही कम्युनिटीमध्ये चर्चा असतात, त्याच्या तो दूर चालला जातो. तर हा एकलकोंडीपणा मला वाटतं सर्वात सध्या भयानक परिस्थिती आहे. याच्यावर आपण निश्चित पुढे चर्चा करूया.
1: नक्कीच नक्कीच. शिक्षणाच्या बाबतीत बोलायचं जर म्हटलं तर पारंपरिक शिक्षणापेक्षा हा कोर्स नेमका कसा वेगळा आहे?
0: हा, तर आपण शिक्षणामध्ये कसं असतं की एक टिपिकल कोर्स असतो की ज्याचा सिलेबस असतो, याचाही आम्ही सिलेबस बनवलेलाच आहे, कारण की रोज काहीतरी एक टॉपिक बोलू आणि त्याच्यावर चर्चा करू असं. पण याला आम्ही कसं वेगळं केलेलं आहे की हा नवीनच टॉपिक आहे आणि मला इथे सांगायला आवडेल असं वाटतंय आम्हाला की कुठेही भारतामध्ये तर हा कोर्स झालेला नाही आहे. म्हणून याच्यामध्ये संख्या किती आहे, कोण काय इंटरेस्ट घेतोय, त्याच्यापेक्षा विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त याच्याबद्दल सहभागी करून त्यांच्या मनातल्या गोष्टी जाणून घेऊन इतर लोकांना पण त्याच्यामध्ये काहीतरी फायदा होईल असा हा प्रयत्न आहे. म्हणून ह्या दृष्टीने हा वेगळा आहे. आणि दुसरं म्हणजे जसं आता आम्ही सुरुवात केली अंडरस्टँडिंग झेन्झीज, म्हणजे झेन्झी ही कल्पना जरी त्यांच्याकडनं आली नसली, ती काहीतरी विश्वाच्या वेगवेगळ्या पटलावर जशा मी तुम्हाला सांगितल्या घटना आल्या तशी ही पण एक आलेली घटना आहे. कदाचित ज्यांनी सुरुवात केली असेल त्याच्या डोक्यामध्ये असंच असेल की आपण अनेक सुख लोकांना देतो, त्याच्यापैकी हा सुख द्यावा, है ना. पूर्वी अनेक गोष्टी आपल्याला म्हणजे घरात महिलांना कामं करावी लागायची, बाहेर कुठे जायचं असेल मिल चालवावं लागायचं, तर कार आल्या, मिक्सर आले, अनेक गोष्टी आल्या, जसं ते सुख आलं तसं कदाचित या सुखामधनही काहीतरी चांगलं होईल माणसाचा असा विचार असेल. पण तसं काही ठिकाणी होत आहे पण बहुतेक ठिकाणी नाही होत आहे. म्हणून ही एक कदाचित डेंजरस परिस्थिती असू शकते. म्हणून आम्ही या कोर्समध्ये अशा गोष्टी टाकलेल्या आहे की याचा पर्यावरणावर काय परिणाम होतोय, शिक्षणावर काय परिणाम होतोय, करिअरवर काय परिणाम होतोय, स्टार्टअपवर काही होतोय का, तर आम्हाला ते दोन्ही पॉझिटिव्ह निगेटिव्ह त्याच्यामध्ये दिसतंय. आणि त्याचं मग आम्ही एक एक टॉपिक घेऊन सोशल मीडिया हा कसा प्रभाव टाकतो आहे आणि आपण त्याच्यामध्ये लाईफ बॅलन्स कसं केलं पाहिजे अशा पद्धतीचं तो एका प्रकारे
1: खूपच उपयुक्त असं कोर्स आपण म्हणायला हवा. खरं तर आपण या मॅनेजमेंट फॉर झेन्झी कोर्स बद्दल बोलतोच आहोत, पण नेमकं कुठल्या वयोगटातील मुलांनी, विद्यार्थ्यांनी किंवा कोणी त्याच्यात सहभागी झालं पाहिजे?
0: आम्हाला तर असं वाटतं की याच्यामध्ये वयोगटाचा प्रश्न नाही आहे, सगळ्या वयोगटांना आम्ही ओपन केलेला आहे. त्याच्यामध्ये जर एखाद्या आजी आजोबा पण पूर्ण वेळ ते बघत असतील तर तो सुद्धा एक प्रश्न असा झालाय की आमच्याकडेच एक अशी घटना घडली की नातू अत्यंत उत्साहाने धावत आला की मला जे काही त्याचं अचीवमेंट झालं असेल, पण आजी तू थांब जरा, माझं हे संपू दे. आजोबा जर असे मोठे वागत असतील तर त्यांना सुद्धा याची गरज आहे. मग त्याच्यानंतर आई वडिलांना पण जो सतत म्हणणं आहे की मला वेळ नाही आहे, पण ते आपले बाकी कामं ऑफिसची त्याच्यावर करत असतात. पूर्वी कसं होतं की 6 वाजता किंवा 5 वाजता नंतरचा तरी वेळ घरचा होता, आता याच्यामुळे असं झालंय की तुम्ही 24 तास याला वापरा, म्हणजे घरच्या लोकांना वेळच देऊ नका, असं जर मेसेज असेल तर तो चुकीचा आम्हाला तरी वाटतो. आणि ती जी सतत बदलण्याची वृत्ती आहे ना, की एक आता तुम्ही ऍप बघत होता किंवा एखादी काही गोष्ट आता व्हॉट्सअपवर, लगेच बदलून दुसरीकडे जायचं, लगेच बदलून तिसरीकडे जायचं. हा, म्हणजे मोठे स्क्रोलिंगचा जमाना आहे. करेक्ट करेक्ट. हा, क्विक चेंज आहे आणि त्याच्यामुळे जे गेमिंग, सोशल मीडिया किंवा युट्यूबवर जे काही व्हिडिओज हे केले जातात, हे सगळे जे आहे ते माणसाला काहीतरी आकलन होण्याच्या आधीच खूप पुढे जाण्याकरता सांगतात आणि कशाचंच आकलन होत नाही आहे अशा प्रकाराचं काहीतरी ते प्रकार झालेला आहे. त्यामुळे असं लक्षात येतं की तणाव, चिंता, नैराश्य असं जर येत असेल तर सोशल मीडियावर कुठेतरी ब्रेक लावणं हे आवश्यक आहे.
1: आपण बघतोय की सध्याच्या धावपळीच्या युगात पॅरेंट्स जे आहेत ते मुलांना तितका वेळ देऊ शकत नाही. आपण बऱ्याच समस्यांविषयी आता जस्ट बोललोही आहे, पण मग पॅरेंट्स आणि मुलं यांच्यामध्ये जो जनरेशन गॅप निर्माण होतोय त्याबद्दल आपण काय सांगाल?
0: हो, हा तर गोष्ट अगदी तुमची बरोबर आहे की गॅप तर तयार होतो आहे, पण या गॅपला आपण दोन दृष्टिकोनातनं बघूया. पूर्वी जी जनरेशन होती ती

0: अशी होती की फक्त जास्तीत जास्त मुलं आईशी बोलायची, वडिलांशी बोलायला घाबरायची, किंवा बोललं तरी मोजकं बोलायचं, किंवा त्यांच्या समोर आले की जे सांगायचं होतं ते सांगायचंच नाही, उलट हा विसरून ते जायचे, अशा अनेक प्रकारच्या गोष्टी त्याच्यामध्ये होत होत्या. म्हणून परिणाम असा होता की त्याही वेळेला मुलं अशी ओपन काही ठिकाणी नव्हतीच. आता मात्र असं झालंय की ते बोलू तर शकतात आई वडिलांशी, पण जसं तुम्ही म्हणाला की वेळ नाही म्हणून बोलू शकत नाही, तर इथे मला वाटतं टाइम मॅनेजमेंट करायला पाहिजे. म्हणजे हे पेरेंट्सना पण कळलं पाहिजे आणि विद्यार्थी म्हणजे मुलांना पण कळलं पाहिजे. तर त्याच्याकरता आम्ही म्हणजे पेरेंटिंग हा पण विषय त्याच्यामध्ये घेतलेला आहे आणि न्यू पेरेंटिंग हा पण विषय घेतलेला आहे. म्हणजे आता लहान मुलगा आहे त्याला कसं सांगायला पाहिजे, काय शिकवायला पाहिजे, आणि जे थोडं पेरेंट्स म्हणजे ओल्डर एजमध्ये आहे त्यांना पण पेरेंटिंग चा हा विषय खूप गंभीरतेने विचारात घेतला पाहिजे.
1: पण मला विचारायला आवडेल की नेमकं पेरेंटने आपल्या मुलांना समजून घेताना नेमकं काय करायला हवं.
0: हा तर अगदी बरोबर आहे. त्यांनी सर्वात पहिले तर त्यांचं जे टाइम मॅनेजमेंट आहे, म्हणजे मी किती फॅमिलीला देईन, हा त्याच्याकरता मी तुम्हाला एक्झाम्पल सांगते. मी तुम्हाला पटकन लक्षात येईल, किर्लोस्कर आपण सगळ्यांना माहिती आहे की खूप मोठे उद्योगपती आहे, रतन टाटा हे खूप मोठे उद्योगपती आहे. तर त्यांच्या तुम्ही ऑटोबायोग्राफी वाचली तर त्यांनी असं सांगितलं की मी 2 तास हे माझ्या बायकोकरता ठेवतोच आणि मग नंतरचे काहीतरी अजून 1.5 तास 2 तास मी माझ्या मुलांकरता ठेवतोच. तर जो 24 तास तुम्ही 4 तास याच्या करता आणि समजा 12 तास किंवा 10 तास तुम्ही तुमच्या ऑफिस करता, करून जर ऑफिस चांगलं चालत असेल आणि एवढे मोठे उद्योगपती होऊ शकत असाल तर मग मला वाटतं की आपण तर सामान्य माणसं हो, आपण असं आरामात करू शकतो, पालक आरामात याला करू शकतो. या उदाहरणावरनं मला असं वाटतं की हे बोलकं उदाहरण आहे की ज्याला चेंज होऊ शकतो.
1: म्हणजे दिवसाचे 24 तास हे प्रत्येकासाठी अवेलेबल असतात, त्यातून आपण आपल्या वेळेचं नियोजन कसं करतो हे फार महत्वाचं आहे. बरोबर. सध्या सोशल मीडियाचा जेन्झीजवर खूप मोठा प्रभाव पडतो, त्याबद्दल काय सांगाल?
0: हा तर मी माझं तेच असं म्हणणं होतं की सोशल मीडिया तर चांगलाही आहे, चांगलाच आहे पहिला, आपण पॉझिटिव्हच पहिले भाग घेऊन या आपण. हा तर परिणाम असा आहे की त्यांना ना अनेक गोष्टी अशा नवीन कळतात. म्हणजे समजा आपण असं घेऊया की आपण म्हटलं की नवीन शैक्षणिक धोरण तयार झालेलं आहे तर त्याला प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग हा भाग आलेला आहे. तर प्रोजेक्ट कसं तयार करायचं त्याच्याकरता त्यांनी खूप ठिकाणी जाऊन टीचर्सची चर्चा करणं हा भाग झाला, पण त्याला इथे घरी बसल्या सुद्धा प्रोजेक्ट लर्निंगची टिप्स मिळू शकतात आणि त्याचा आयडिया तो त्याच्याशी जोडला जाऊ शकतो. समजा त्याला स्किल डेव्हलपमेंटमध्ये जायचं आहे तर एखादं आता आपण अगदी साधं उदाहरण घेऊया की त्याला फोटोग्राफी करायची आहे तर फोटोग्राफीचा क्लास लावणं कदाचित बाहेर त्याचं फी पण जास्त असेल, वेळही जात असेल, तर इथे त्याला छोटे छोटे बेसिक तरी फोटोग्राफीचे टिप्स मिळू शकतात. एखादा स्टिच करत असेल एखादा व्यक्ती, म्हणजे त्याला तो ज्याला आपण म्हणतो की आजकाल फॅशन डिझायनिंग त्याचं नाव आहे, तर त्याचे पण छोटे छोटे टिप्स मिळतात. म्हणजे हे जर तुम्ही त्या पॉझिटिव्ह वेनी घेतलं तर तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींकरता घरी असल्या किंवा त्याच्यामध्ये जे कोर्सेस त्यांनी दिलेले असेल ते मिळू शकतात. पण जर आपण नकारात्मक दृष्टीकडे बघितलं तर याच्यात खूप वेळ घालवला, जसं आता आपण थोड्या वेळापूर्वी बोललो तर अभ्यासाकडे दुर्लक्ष होणं, आपल्याला जो व्यायाम पाहिजे शरीराचा बाहेर जाऊन बाहेरच्या हवेमध्ये जरा थोडंसं वातावरण पण तसे लोक आता त्याच्यामध्ये लक्ष देत नाही आहे. आणि मग कौशल्य विकास म्हणजे फक्त काही मोबाईल खेळणं हा कौशल्य विकास नाही आहे, आउटडोर ऍक्टिव्हिटी सुद्धा कौशल्य विकास आहे. तर तो कौशल्य विकास आपण नाही करत आहे आणि त्याच्यामुळे जर घरात चिडचिड व्हायला लागली तर मग स्ट्रेस येतो आणि स्ट्रेस मग इतका वाढत जातो की मला तर वाटतं की शारीरिकपेक्षा त्याचा बौद्धिक मानसिक याच्यावर जास्त परिणाम होतो आहे.
1: खरंच खरंच. आणि आपण बऱ्याचदा बघतो आजकाल मुलांना माहिती आणि ज्ञान यातला नेमका फरकच कळत नाहीये. म्हणजे माहिती मिळवणं आणि ज्ञान आत्मसात करणं यातला फरक सुद्धा समजून घेणं तितकंच महत्व आहे आणि नक्कीच या कोर्समधून मुलांना याबद्दल सुद्धा माहिती मिळेल असं वाटतंय मला. आणि आता रील्सचा जमाना आहे त्यामुळे मुलं स्क्रोलिंगमध्ये वेळच घालवतात आणि पुन्हा शॉर्ट फॉर्म कंटेंट जे आहे त्यांच्यामध्ये आलेलं त्यामुळे सुद्धा ते बरेच विचलित झालेले दिसत आहेत. तर आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डिजिटल टूल्स यामुळे नेमका विद्यार्थ्यांवर खूप मोठा परिणाम होतोय, त्याबद्दल काय बदल झालेले नेमके त्याबद्दल काय सांगाल तुम्ही?
0: एका दृष्टीने परत तसंच आहे की ए आय टूल्स किंवा मशीन लर्निंग हे ज्याच्या म्हणजे आता असं म्हणतात की ते फक्त कम्प्युटर सायन्सशीच रिलेटेड नाही राहिलं, एनी वन कॅन युज इट अशा प्रकारचं झालेलं आहे.
1: रोजच्या वापरात
0: हा म्हणजे तो कुठल्याही स्ट्रीमचा असो त्याला ते उपयोगाचं आहे अशा प्रकारे. म्हणजे मला वाटतं हा कॉन्सेप्ट पण थोडासा बघण्याचा आवश्यकता आहे. आता याच्यामध्ये असं लक्षात येतं की त्यांना ते माहिती तर मिळते, जसं तुम्ही म्हणालात की नॉलेज त्याला मिळतं आहे. म्हणजे तीन गोष्टी आहे, एज्युकेशन मिळणं, नॉलेज मिळणं आणि इन्फॉर्मेशन मिळणं. तर मला त्याच्यामधून नॉलेज हा खूप महत्वाचा भाग आहे. इन्फॉर्मेशन तर हे सगळे टॅबलेट्स देतात ते आपल्याला, नॉलेज हे आपल्याला महत्वाचं वाटतं किंवा एज्युकेशनमध्ये डिग्री पण आपल्याला मिळते. तर नॉलेजमध्ये तुम्हाला जोपर्यंत तुम्ही तुमची बुद्धी कुशाग्र करत नाही तोपर्यंत तुम्हाला कसं मिळेल, तुम्हाला म्हणजे कुठेतरी विश्लेषण हे शिकायला पाहिजे, त्याच्याकरता संवाद पाहिजे आणि संवादामध्ये तुमचं काहीतरी पटेल कोणाचं नाही पटणार असे वादविवाद पण व्हायला पाहिजे. आणि ते सकारात्मक दृष्टीने जर घेतले तर मला वाटतं संवाद साधणं हे पालक आणि मुलांकरता किंवा शिक्षक आणि विद्यार्थ्यांकरता खूप आवश्यक आहे, ज्याची आता कमतरताच होऊन गेलेली आहे. तर ए आय वापरावा आपण ते बरोबर आहे की नाही याचा संवाद तर करावा कमीत कमी, की त्यात चुकतंय की नाही, किंवा तुमच्यामध्ये जर ती क्षमता विश्लेषणाची तयार होत असेल. तर पूर्वी कसं होतं की विद्यार्थी गुरुकडे जायचे आणि तिथे अनेक गोष्टींचं डिस्कशन करायचे. तुम्हाला आपल्या ऋषी मुनींचंही थोडंसं माहीत असं की तो प्रवृत्त करायचे, तू बोल तू सांग अशा प्रकारचा.
1: हा
0: पण आता म्हणजे तू ए आय मध्ये बघून घे असं जर झालं तर मग जर ए आय आणि ए आय काही चुकत नाही का, कारण की स्वतः जेमिनी आहे किंवा बाकी ज्याला म्हणतो आपण अर्कूट वगैरे असे जे आहेत ते स्वतःच सांगतात की वी कॅन जेमिनी कॅन बी रॉंग ना, ए आय कॅन बी रॉंग, चॅट जीपीटी स्वतःच सांगतात आणि आपण मात्र त्याच्यावर विश्वास ठेवत चाललो आहे. तर ही जी गॅप आहे याच्यामध्ये कुठेतरी आपण विसरत चाललो आहे. आणि एक अजून मी असं उदाहरण देईन की संगीत कला किंवा नृत्य याच्याकरता पण ए आय तर युजफुल आहे काही टेव, पण जर तुम्हाला हार्डकोर काही शिकायचं असेल मग तसं मग सायन्स सायंटिफिक इनोव्हेशन्स असतील तर तुम्हाला फक्त ए आय वर डिपेंड होऊन नाही होणार, त्याच्याकरता तुम्हाला ऑफलाईन किंवा वन टू वन डिस्कशन विश्लेषण चर्चा याच्यावर भर द्यावा लागेल.
1: खरंच मल्टीटास्किंग कल्चर आजकाल वाढताना दिसतंय, तर हे नेमकं धोकादायक आहे की चांगलं आहे आपण काय म्हणू शकतो?
0: नाही, माझा तर असा नेहमीच विचार राहिलेला आहे की मल्टीटास्किंग हे उपयोगीचं उपयोगाचं आहे, त्यालाही म्हणजे करेक्ट डायरेक्शन मध्ये वापरल्या गेलं पाहिजे. पण उपयोगी कसं आहे मी थोडक्यात तुम्हाला सांगेन की आपल्या ब्रेनमध्ये दोन भाग असतात, राईट अँड लेफ्ट असे दोन भाग असतात. तर जेव्हा आपण समजा एक सायन्स शिकतोय तर आपल्याला एका ब्रेन आपल्याला त्याच्यामध्ये चालना देत राहतं, म्हणजे मग मॅथमॅटिक्स असो फिजिक्स असो केमिस्ट्री बॉटनी असं असेल तर त्या डायरेक्शनमध्ये ते ब्रेन विचार करतं आणि तशी रचना आपल्याला देवानेच दिलेली आहे. आणि म्हणजे आपण असं म्हणू की जे काही आहे हे सगळं शरीर देवाच्याच माध्यमात, काही आपण माणूस याला काही कधी तयार करू शकला नाही, मग त्याचेही आपण रचना समजून घ्यायला पाहिजे. पण आपण जर तेवढंच केलं तर आपला एक ब्रेन काम करतो, म्हणजे समजा राईट ब्रेन म्हटला, पण जो लेफ्ट ब्रेन आहे त्याच्यामध्ये समजा त्याला कधी वाटतं की रिलॅक्स व्हावं, मी गाणं ऐकावं, रिलॅक्स व्हावं, कुठल्या तरी फिल्म बघावी असं जे असेल आणि त्याच्यातनं काहीतरी मला शिकता यावं त्याच्याकरता तो त्याला अत्यंत कमी वेळ देतो. पण जर एखादा व्यक्ती असेल की तो सायन्स पण शिकतोय आणि त्याच्याबरोबर तो टेनिस खेळतोय, टेनिसला पण तो वीकमधनं 10 तास देतोय, तर निश्चित त्याचं जे दुसरं ब्रेन असेल ते इतर लोकांच्या ब्रेनपेक्षा जास्त पॉवरफुल राहील आहे, ऍक्टिव्ह राहील, क्रिएटिव्ह राहील, इनोव्हेटिव्ह राहील आहे. आणि म्हणून ही गोष्ट आपल्याला समजून घेणं खूप आवश्यक आहे की मल्टी टास्किंग होणं म्हणजे तुमची क्रिएटिव्हिटी वाढवणंच आहे. तर असं होणं त्याच्याकरता ते उपयोगाचं आहे.
1: मॅडम आता जाणून घ्यायला आवडेल की विद्यार्थ्यांनी करिअर निवडताना पॅशन आणि स्टॅबिलिटी यामध्ये बॅलन्स कसा साधावा?
0: हा हा हा आहेच महत्वाचा प्रश्न. कारण की बघा दोन गोष्टी आहे की पैसा जिथे मिळतो तिथे लोकांचं आकर्षण पहिलं होतं की मला मिळतं करिअर करता काहीतरी ओपनिंग मिळाली, पैसा मिळाला, माझं पॅकेज इतकं चांगलं आहे असं म्हटलं तर लोक त्याच्याकरता जातात आणि आपलं पॅशन
1: करण्यासाठी ते वळतात
0: आणि आपलं पॅशन सोडून देतात. कारण की त्याला समजा एखादी गोष्ट इतरांपेक्षा तो चांगला असला त्याचं सिलेक्शन झालं तर तो व्यक्ती तिकडे चालला जातो आणि मग नंतर जेव्हा खूप वर्ष काम केल्यानंतर त्याला लक्षात आलं अरे मला तर ना खूप गाणं शिकायचं होतं पण मला नाही शिकता आलं,
1: गाऊ शकतो पण
0: नाही मला करता आलं वगैरे असं, मग तो त्याला रिपेंट करतो कारण की त्याची स्टिरिओटाईप लाईफ होऊन जाते तेव्हा. तर मला असं वाटतं की पॅशन हा जोपासलाच पाहिजे कुठल्या ना कुठल्या कारणाने, आणि जर पॅशनमध्ये तुम्हाला काम करायला मिळालं तर मग तुम्हाला असं काही म्हणावं नाही लागणार की आता 6 वाजले मला घरी परत जायचं आहे,
1: किंवा आपण जीव ओतून
0: करू शकतो, मग त्याच्यातनं तुम्हाला
1: क्रिएटिव्हिटी वाढू शकते.
0: हा, कारण की ती तुमच्यामध्ये असतेच, ती आणखीन वृद्धिंगत होऊ शकते म्हणजे असं आपण म्हणू शकतो. आणि तसं जर म्हटलं तर मग त्याला जर आपण प्रोफेशन बनवून घेतलं तर मला असं वाटतं की त्याचा उपयोग जास्त होईल. आपल्याकडे जितके इंडस्ट्रियलिस्ट आहे, आपल्याकडे जितके समजा क्रिकेट प्लेयर्स आहेत किंवा कुठलेही गेम म्हणू, आता क्रिकेट तर आपल्यावर आणलेला गेम आहे पण जे आपले ओरिजिनल गेम होते साधे साधे गेम, त्याच्यामध्ये बघा आपल्याला किती आनंद मिळत होता खेळायला. आपल्याला घरी आईने आवाज दिला तरी आपण म्हणायचं थोडं थांब,
1: भूक विसरून आपण
0: रमत जात होतो. हा, तर ते खरं आपलं पॅशन आहे. एखाद्याला समजा उत्तम आर्ट येत असेल, एखाद्याला उत्तम फोटोग्राफी येत असेल, तर त्याला असं वाटतं की मी याच्यामध्ये तो किती तासन तास त्या करतो, रात्र झाली की काय बघत नाही, त्याच्या आजूबाजूचं वातावरण कसं बदल हे पण बघत नाही, तो रमतो. तर हे झालं पॅशन. याला पॅशनला जर त्यांनी स्वतःच प्रोजेक्ट केलं, प्रोफेशन केलं, तर मला वाटतं त्याला
1: ग्रोथ चांगली होईल,
0: ग्रोथ चांगली होईल, त्याच्या मेंटल जे स्ट्रेस म्हणतो ते राहणार नाही. अशा प्रकारचे फायदे तर नक्कीच होऊ शकतात.
1: मॅडम मला सांगा ना, या कोर्समुळे विद्यार्थ्यांना आर्थिक स्थैर्य म्हणा किंवा एंटरप्रिनरशिपच्या संधी मिळू शकतात का?
0: हो, निश्चितच. कारण की समजा त्यांनी असा विचार केला आणि परत जसं तुम्ही आधीचा प्रश्न विचारला की पॅशन आहे आणि त्या पॅशन जर समजा त्याचं एंटरप्रिनरशिपचं आहे असं मी म्हणेन, तर तो एंटरप्रिनरशिपमध्ये खूप टिप्स घेऊ शकतो. म्हणजे तो जिथे प्रत्यक्ष काम करतोय एआयच्या माध्यमाने घेऊ शकतो, म्हणजे असा तो याचा उपयोग चांगलाही करू शकतो. जसं एआयच्या माध्यमातून त्याला अनेक गोष्टी मिळू शकतील. एखादा त्यांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग पाहिलं, गेमिंग एखादं काहीतरी अशा प्रकाराचं असेल की त्याच्याशी त्याला ते क्लिक झालं, तर म्हणजे ऍक्च्युली आम्ही असं बघितलं तर माझा विषय अर्थशास्त्र आहे आणि त्याच्यामध्ये गेम थिओरी हा आमचा एक विषयच होता, हे लोकांना कदाचित माहीत नसेल बाहेरच्या लोक. त्याच्यामध्ये तुम्ही प्रॉबेबिलिटी शोधता की तुम्हाला कसं कसं जाता येईल, हेच आता आपल्याला अनेक डिजिटल मीडियामधनं मिळालेलं आहे. म्हणजे तुम्ही इमोजी सुद्धा तयार करता तर त्याच्यामध्ये पण एक क्रिएटिव्हिटी आहे. तुम्हाला किती
1: स्टिकर
0: सुद्धा तयार करतो, तुमचं स्वतःचं पिक्चर आहे त्याला तुम्ही एआय मध्ये कन्वर्ट करता, तुम्हाला काय पाहिजे नको हे सगळं बघता. तर त्याला तुम्ही जर तशा पद्धतीने बदललं तर तुम्ही त्याच्यामध्ये रमता. आणि हे जर आपण एखाद्या स्टार्टअपमध्ये कन्वर्ट केलं, म्हणजे हेच नाही दुसऱ्या कुठल्याही पद्धतीमध्ये त्याला लावलं, तर मला असं वाटतं की ज्या अशा प्रकारच्या स्टार्टअप्सलाही चांगले दिवस आहेतच.
1: छान छान छान. आता आपण जर म्हटलं की जागतिकीकरणामुळे सुद्धा मॅनेजमेंट स्किल्स खूप महत्वाचे झालेत, त्याबद्दल काय सांगाल?
0: जागतिकीकरण हे धोरण साधारणपणे भारतामध्ये 1991 पासून आलेलं आहे आणि त्याच्याच पुढे हे झेंझीज आलेले आहेत असं म्हटलं तरी चालेल. तर जागतिकीकरणाचा विषय असा आहे की त्याच्यामध्ये खरं तर व्यापार चांगला झाला पाहिजे, उद्योग चांगले झाले पाहिजे, सेवा सर्व्हिस क्षेत्र चांगले पाहिजे, असा त्याच्यातला भाग आहे. पण तो तसा न वापरता गेल्यामुळे तो विकसित देश आणि अल्पविकसित देशांमधली ट्रीट प्रकारची टसल झालेली आहे की जे विकसितकडे आहे त्यांनी ते अविकसितला द्यावं आणि अविकसितने चुपचाप तसंच तसं घेऊन घ्यावं. म्हणजे व्हॉट्सअप तशातलाच उदाहरण आहे ना, है ना? तर समजा एखादी मोठी कंपनी गुगल मेटा अशा ज्या कंपनी अमेझॉन हे काही देत असेल तर आपण त्याला जसंच्या तसं घेऊन टाकलेलं. पण याच्यामध्ये एक स्कोप मात्र निश्चित आहे, त्यांनी दिलंय पण आपण आपलं काहीतरी तयार करू शकतो हा प्रयत्न आपल्याकडे कमी पडतोय. तर जागतिकीकरणामध्ये हा जो स्कोप आहे त्याचा फायदा घेतला गेला पाहिजे की आपण आपल्या देशाचं तयार करावं, कमीत कमी आपल्या देशामध्ये वापरावं, इतरही लोकांना त्याच्याकरता वापरायला आपण प्रवृत्त करू शकतो. आता एक आणखीन अशी एक ज्याला म्हणतो अंधी दौड असं आपण म्हणू शकतो आहे की त्याला स्वस्त करायचं, जितकं स्वस्त करू तितका लोक आपल्याकडे येतील. मग स्वस्त म्हटलं की त्याला तेवढे फीचर्स राहत नाही, म्हणून याला कसं मॅच करायचं हा पण एक जागतिकीकरणाचा आहे. आम्ही याला मूल्य युद्ध म्हणतो ऍक्च्युली, ह्याचं ते चालू राहतं. पण मला असं वाटतं की जागतिकीकरणाचा तसा फायदा घेतला गेला पाहिजे किंवा क्रिएटिव्हिटी वाढवण्याकरता प्रयत्न केला गेला पाहिजे, तसा म्हणजे आपल्या भारताच्या संदर्भात म्हटलं तर ते मात्र वाढवण्याची गरज आहे.
1: बरोबर बरोबर. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने हा कोर्स कसा आपल्याला उपयुक्त ठरू शकतो?
0: हा आता व्यक्तिमत्वाचा मुद्दा खूपच महत्वाचा आहे, कारण तुम्ही जे रोज पाहता करता चालता त्याच्यातच तुमचं व्यक्तिमत्व घडत असतं. आता जर तुम्ही रोज डिजिटल खूप वेळ बघत असाल तर व्यक्तिमत्व कसं घडेल आपल्याला याचं उत्तर द्या. पण तुम्ही जर त्याला बॅलेन्स्ड लाईफ करून बघत असाल की मला जसं म्हटलं की आपण इतके तासच फक्त त्याला द्यायचे किंवा अगदी जेव्हा गरज पडेल तेव्हाच त्याचा उपयोग आपण करायचा, तर मला वाटतं की त्याच्यामधनं व्यक्तिमत्व एक वेगळं तयार होऊ शकेल. मी तर असं म्हणेन भाषा लोकांना याचा फायदा खूप जास्त आहे, सायन्सच्याही लोकांना आहे अशी मी एक दोन उदाहरणं सांगते. भाषेमध्ये खूप गोष्टी आपल्याला, आपण पूर्वी डिक्शनरी पाहत होतो आणि आपल्याला काही
1: शोधावे लागायचे,
0: काही शब्द आपल्याला मिळायचे आणि कदाचित कालांतराने आपण कुठे कामाला लागलो तर आपण त्याला विसरूनही जातो. पण हा डिव्हाइस आपल्याजवळ असल्यामुळे मला समजा परत काही दिवसांनी त्या शब्दाची वापराची गरज पडली तर मी परत जाऊन नवीन शब्द शिकू शकते, वाचू शकते, त्याचा उपयोग करू शकते. जर तसं त्या दृष्टीने तुम्ही या डिव्हाइसला बघितलं तर भाषेमध्ये मग ट्रान्सलेशनमध्ये प्रचंड फायदा झालेला आहे. अर्थात मी पाहिलं की ChatGPT वगैरे ट्रान्सलेशन अजिबात बरोबर करत नाही आणि ते दावाही करत नाही, कारण तेच म्हणतातच की आमचं चुकू शकतं. पण आपण त्याला बरोबर योग्यरित्या कसं ट्रान्सलेशनमध्ये घेतलं पाहिजे हा त्याच्यातला थोडा भाग हा घेऊ शकतो. सायन्सचं जर म्हटलं तर सायन्सचे अनेक प्रयोग होतात. आता तर जसं डिसेक्शन वगैरे याचं होत होतं,
1: डिसेक्शन बॉक्स असायचा,
0: फ्रॉग डिसेक्शन बेडकाचं व्हायचं, आता त्याला बॅन केलेलं आहे पर्यावरण तज्ज्ञांनी. मग ते कसं समजायचं की बॉडीचे किती पार्ट आहे, का डॉक्टर्सला तर ते पहिले बॉडी ओपन केल्याशिवाय कळतच नाही की हार्ट कसं फंक्शन करतंय, तसे पूर्वी होतं. आता मात्र बॉडी ओपन न करता सुद्धा रोबोटिक माध्यमातून त्यांना ते कळू शकतं म्हणून, आणि त्याचे छोटे छोटे टिप्स पण त्यांना अशा माध्यमातून मिळू शकतात. तर फायदा कसा घ्यायचा मला वाटतं हा फक्त एक मुद्दा माणसांनी, आणि माणसाकडेच ही बुद्धी आहे म्हणून माणसांनी त्याला त्याच्यामध्ये वाहून न जाता त्याच्यामध्ये जास्तीत जास्त ज्युडिशियल पद्धतीने म्हणजे न्यायिक पद्धतीने वापरलं गेलं तर जास्त बरं होईल.
1: स्ट्रेस मॅनेजमेंट आणि इमोशनल बॅलन्स याचा नेमका संबंध कसा सांगाल?
0: इमोशनल कोशंट आजकाल हा खूप पॉप्युलर होत चाललेला आहे आणि आता आपण IQ मधला तर IQ तर इंटेलिजंट क्वेश्चन आहे, EQ इमोशनल. आता जर तुम्ही कायम 12-12 तास जर तुम्ही मोबाईलमध्ये राहत असाल तर तुमच्या EQ वर त्याचा परिणाम होणार, किंवा तुम्ही फक्त आपल्याच इमोशनचा विचार करू शकाल पण बाहेर कोणाला त्याची काही गरज आहे का? म्हणजे इमोशनल क्वेश्चन हा फक्त आपला नाही असू शकत, आपण याला कम्युनिटी क्वेश्चन सुद्धा म्हणायला पाहिजे आणि त्याच्याशी आपण जोडल्या जात नाही. म्हणजे माझा प्रॉब्लेम सर्वात मोठा आहे असं जर माणूस विचार करायला लागला तर हा त्याचा इगो झाला, अहंकार झाला. तर आणि पूर्वी कशी आपल्या कम्युनिटीमध्ये प्रत्येकाला मदत करण्याची गरज होती. जर एखाद्या घरी काही ऍक्सिडेंट झाला, एखाद्याच्या घरी काही लग्न असेल तर ते पूर्ण गाव मदत करायचं. आता ती गोष्ट राहिलेली
1: नाही.
0: ते इमोशनल कोशंटमध्ये तुम्ही कितीदा विचार करता तो त्याच्यामध्ये दिसतं की तो व्यक्ती फक्त आपलाच विचार करतो. जर तो आपलाच विचार करेल तर त्याला स्ट्रेस येणारच, कारण की त्याचं विश्व छोटं होणार. पण जेव्हा तो शेअर करतो, म्हणजे त्याच्याबरोबर 10 मित्र आहे कमीचे, कोणी मोठ्या वयाचा आहे, कोणी लहान वयाचा आहे, कोणी त्याची मित्रमैत्रीण आहे, तर बोलतो, तर त्याचा स्ट्रेस शेअर होतो. तर इथे शेअरच होत नाही तर मग स्ट्रेस तर वाढणारच आहे. म्हणून मग त्याला कंट्रोल करण्याकरता मग परत तुम्ही सायकोलॉजिस्टकडे जाल. म्हणजे एका माणसाची तुम्हाला गरज पडलीच ना की तुम्ही काळजाच्याशी बोला. तर या कोर्समध्ये आम्ही हा पण सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत की तुम्ही कम्युनिटी कनेक्ट वाढवा, किंवा फॅमिलीमध्ये जे काही कनेक्शनमध्ये गॅप पडलेली आहे, किंवा ज्याला आपण म्हणतो की फॅमिली फास्ट असं झालेलं आहे, म्हणजे उपवास आपण करतो फॅमिली फास्ट तसं न करता त्याला परत जोडण्याचा प्रयत्न करा, असं असे काही टर्मिनॉलॉजीज पण आम्ही त्यांना सांगत आहे.
1: मॅडम, फ्युचर जॉब मार्केटचा जर आपण विचार केला तर विद्यार्थ्यांमध्ये नेमके कोणते स्किल जास्त त्याच्यावर भर दिला गेला पाहिजे या संदर्भात सुद्धा मार्गदर्शन या कोर्समध्ये मिळणार आहे का?
0: हा, एक काही उदाहरणं केस स्टडीज म्हणून आम्ही देणार आहोत. कारण तसं तर मग आम्ही या अशा प्रकारच्या विचारांना इतर कोर्सेसमध्ये पण टाकलेलं आहे. विद्यार्थ्यांना जॉब मिळावा याच्याकरता खूप सारे स्किल्स करणं गरजेचं आहे. जसं तुम्हाला माहितच आहे की आपण इंग्लिश बिझनेस कम्युनिकेशन कोर्स हा घेतला आणि त्याच्यामध्ये पण आपण इंटरव्ह्यू टेक्निक्स पासून किंवा GDP म्हणजे तुमचं ग्रुप डिस्कशन, पर्सनल इंटरव्ह्यू असा सगळा विचार केला. मग त्याचबरोबर तुम्हाला समजा एका ठिकाणी जायचंय तर तुमच्या अगदी साध्या वागण्याचं किंवा कसंही तुम्ही वागताय त्याचं काय परिणाम होतो, तुम्ही किती चेहऱ्यावरनं कॉन्फिडेंट दिसता, ज्याच्याला आपण थोडक्यात बॉडी लँग्वेज म्हणतो, अशा सगळ्या ज्या गोष्टी आहे त्या कुठेतरी आपण झेन्झीस करणं खरं तर काही गोष्टी शिकायला पाहिजे, कारण की त्यांना त्या गोष्टी येतात. पण ज्यांना मात्र येत नाही किंवा ज्यांच्यामध्ये काहीतरी अडचण आहे त्याच्याकरता हे ट्रेनिंग उपयोगाला होऊ शकतं. म्हणजे आपण पहा, पूर्वी तुम्हाला माहित असेल की मिरर समोर उभं राहा आणि बोला असं म्हणायचं,
1: तर आता
0: सराव केला जायचा. आता तुम्ही जे ते जसं आता फॉर एक्झाम्पल माझी मुलगी फ्रेंच शिकते आहे तर ती पूर्णपणे त्याच्या एआयचा टूलचा वापर करते, म्हणजे ते बोलतात मग ही रिपीट करते आणि ते टूल ते ऐकतं त्याच्यावर तिला मार्क्स देतं. म्हणजे ती कॉशियस आहे की मी जर करेक्ट प्रोनाऊन्सिएशन केलं तरच मला मार्क्स मिळतील, म्हणजे त्याच्यामध्ये तिचं कॉन्सन्ट्रेशन त्याच्यामध्ये. असे मी अनेक विद्यार्थ्यांना पाहिलेलं आहे की ते अशा पद्धतीने काम करतात आहे, त्यामुळे मला असं वाटतं की अशा गोष्टी तर निश्चित फायद्याच्या ठरू शकतात. स्किल हे एक वाढवणं आवश्यक आहे, पण फक्त एवढ्या स्किलनी नाही होणार. स्किलचे खूप प्रकार आहे की जे जॉब करता. मी तुम्हाला ते विचारलं जातं की तुम्हाला का वाटतं की तुम्ही या जॉब करता उपयुक्त आहात,
1: असा प्रश्न
0: जनरली विचारला जातो. मग तेव्हा त्यांनी नुसतं कॉन्फिडन्सनी ते उत्तर त्यांनी द्यायलाच पाहिजे, ते तर पहिली गोष्ट आहे. पण त्याच्याबरोबर थोडस त्यांना त्याचं
1: स्वतःच्या कॅपेबिलिटी,
0: म्हणजे मी का केपेबल आहे किंवा तुमच्याकडे जे काही प्रोजेक्ट चालू आहे त्याच्यामध्ये माझी केपेबल कशी आहे, याचा एक अभ्यास ज्याला म्हणतो किंवा त्याचं जे नॉलेज आहे त्याने ते मिळवून घेतलं पाहिजे आणि त्याला अतिशय योग्य रीत्याने उत्तर त्याचं दिलं पाहिजे. याच्याकरता एक योग्य उदाहरण म्हणजे युपीएससी वगैरेचे जे छोटे छोटे आता युट्यूबवर येतात आहे की एक पहिल्या 10 रँकमधला, पहिल्या 50 रँकमधला, असे जे मुलांना सांगतात, मग तो अक्षरशः तो व्यक्ती सायन्सचा असो, फिलॉसॉफीचा असो, लँग्वेजचा असो, केमिस्ट्रीचा असो, कुठलाही असो, तर त्याला ते विचारतात की तुझ्या या नॉलेजचा तुझा काय उपयोग होईल. तर त्याच्यामध्ये जो जराही थोडा मुलगा अटकला की त्याचं ते इंटरव्ह्यूमध्ये होत नाही, म्हणून त्याला अशा क्लासेस करणं, त्याच्यामध्ये उत्तरं शोधणं, म्हणजे स्मार्टली त्याला हँडल करणं, हे सगळं येणं खूप आवश्यक आहे.
1: खरं तर आपण जेन्झीजच्या क्वालिटीज बद्दल बोलायचं म्हटलं तर त्यांच्यामध्ये लीडरशिप स्किल्स असो किंवा क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशन ह्या सगळ्या गोष्टी असतात, पण ही खरी ताकद त्यांच्यामध्ये आहे, ही जाणीव त्यांच्यामध्ये कशी आपण निर्माण करू शकतो?
0: आपण निश्चितच त्यांना सांगू शकतो की तुम्हाला ऑलरेडी डिजिटल नॉलेज चांगलं आहे, ही पिढी चांगली वेल वर्स्ड आहे इतर पिढींपेक्षा, तर तुम्ही आता तुमची पर्सनॅलिटी अशी बनवा की तुम्हाला या पद्धतीने ओळखलं गेलं पाहिजे की याला कुठल्याही व्यक्तीला प्रश्न विचारला किंवा सोल्युशन विचारला तर तो कॉन्फिडेंटली उत्तर देऊ शकतो किंवा त्याचा उपयोग पण होऊ शकतो. ही हा कॉन्फिडन्स वाढवण्याकरता त्याला पण खूप मेहनत करावी लागेल, म्हणजे हा आपोआप तर येणार नाही, आणि त्याच्याकरता त्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे म्हणजे त्याला आपण म्हणतो चर्चा करणं, डिस्कशन करणं, किंवा एक अशी जशी आपण डिजिटल प्लॅटफॉर्मवर आजकाल सेमिनार्स आणि कॉन्फरन्स वगैरे घेतो त्याच्यामध्ये प्रेझेंटेशन असणं, जर कोणी तुमच्या खोडलाय मुद्दा तर त्याला पण जरी चुकला असेल तर चुकू द्यायचा, पण कमीत कमी त्याला काहीतरी एक सजेशन उत्तर तुमच्याकडे पाहिजे, अशा गोष्टींची प्रॅक्टिस निश्चित करावी लागेल. आणि मला असं वाटतं की तो व्यक्ती हे करू शकतो कारण की त्यांनी अनेक प्रकारचं नॉलेज घेतलेलं आहे. फक्त भीती तेवढीच आहे की तो जर एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करू शकत नसेल, तो वारंवार त्याचं मन इकडे तिकडे पळत असेल, तर मग ते उत्तर देऊ शकणार नाही. म्हणून तुमचा फर्मनेस, कॉन्फिडन्स, नॉलेज हे सगळ्याचं एक समीकरण असणं फार आवश्यक.
1: बरोबर. आता आपण क्वालिटीज बद्दल तर बोललोच, पण काही ज्या आपण म्हणतो की काही त्रुटी राहिल्या विद्यार्थ्यांमध्ये आजकालच्या, तर कोरोना काळाने नेमकं विद्यार्थ्यांच्या मानसिकतेत किंवा लर्निंग स्टाईलमध्ये काही बदल घडवलेत का?
0: हो ना, मला तर वाटतं की कोरोनामध्ये पण दोन प्रकारची लोक आहेत, पण अनफॉर्च्युनेटली ज्यांनी चांगला उपयोग केला ती कमी आहेत. आणि बहुतेकांना कसं झालं की कोरोना आला त्याच्यामुळे एक सिम्पॅथी वेव्ह तयार झाली की त्याच्या घरी कोणी मृत्यूमुखी पडलं, आजारी झालं, त्याचा पैसा जास्त खर्च झाला तर चला त्याला पास करून टाकलं पाहिजे अशा मुलांना असे पण धोरणं घेण्यात आली, निर्णय घेण्यात आले, आणि परिणाम तसा झाला की मी तर सहज पास होऊ शकतो अशी एक नको ती भूमिका तयार झाली. ती खरं व्हायला नको होती. परिणाम असा झाला की म्हणजे कोरोना बॅच म्हणून अशी एक तयार होऊन गेली, जसं आता झेनझी हे नाव पडलंय तसं कोरोना बॅच अशी पडलेली आहे. आणि तो निगेटिव्हली बोलल्या जातं, त्याला पॉझिटिव्हली नाही बोलल्या जात. याचं कारण असं की ते लोक जास्त प्रमाणात अशी आहे की जे कधी खूप मोठ्या प्रमाणात काही करू शकत नव्हती, पास होऊ नव्हती शकत, ती एका झटक्यात पास झाली. आता परिणाम असा झाला की पास झाल्यानंतर डिग्री तर मिळाली पण नॉलेज नाही ना मिळालं, प्रेझेंटेशन सिस्टम नाही मिळालं, छोट्या छोट्या गोष्टी गोष्टींचं बेसिक्स त्यांना कळले नाही आणि बेसिकमध्ये साधी व्याख्या सुद्धा असली किंवा एखादं असं टूल असला की जो मला अगदी आतपर्यंत समजला गेला पाहिजे की मी याच्यामध्ये काम करू शकते असं त्याला होऊ शकलं नाही, ते वरवरचं नॉलेज राहिलं आणि म्हणून ती एक उणीव खूप मोठी झाली. पण मी तुम्हाला सांगते की काही लोकांनी कोरोनाचा खूप चांगला उपयोग केला. मी असं म्हणेन की 30-32% लोक अशी आहेत मी ज्यांनी खरंच त्याचा उपयोग करून घेतला, डिजिटल प्लॅटफॉर्मवरनं खूप गोष्टी अशा दिल्या आणि मग त्याला उपयोग करणारी जी दुसरी बाजू होती जी ऐकत होती ती मुलं असू शकतात, ते तुमचे क्लायंट असू शकतात, बँकेचे लोक असू शकतात, चार्टर्ड अकाउंटंट असू शकतात, कोणी पण असू शकतात, त्याच्यामध्ये ते गोष्टी पाठवणं चर्चा करणं असं त्यांनी छोटे छोटे ग्रुप्समध्ये घडवून आणलं. आणि मला असं वाटतं की हा कोर्स पण जितक्या छोट्या ग्रुपमधला असेल ना तितक्या याचा सक्सेस रेट जास्त आहे असं मला वाटायला लागलेलं आहे. खूप जास्त लोकांना 200-200 लोकांना घेतलं तर कोण कुठे लक्ष असतं आपण काही सांगू शकत नाही. पण त्याला याला कदाचित मेहनत जास्त लागेल पण लोकांपर्यंत त्या भावना पोचतील किंवा लोकांना कळेल की काय असलं पाहिजे. म्हणून मला असं वाटतं की कोरोना काळामध्ये उणीवा जरी जास्त असल्या तरी अजूनही एक संधी अशी आहे किंवा ती संधी कधी संपत नाही, फक्त ती आपण वेळेवर घेतली पाहिजे. ती जर आपण संधी घेत राहिलो तर मग ज्या ज्या काही आपल्या उणीवा राहिल्या त्यांना आपण भरून काढू शकतो. आपण नेहमी म्हणतो की यू शुड बी ऑलवेज स्टुडंट आणि तसं जर विचार केला त्या पद्धतीने काम करण्याची आवश्यकता आहे.
1: आणि जाता जाता आणखी एक विचार असं वाटतंय मला की आजची तरुण पिढी जी आहे आपण म्हणतो आणि जनरली सगळेच म्हणतात की त्यांना अपयश पचवणं हे खूपच कठीण झालंय, तर नेमकं या कोर्समुळे त्यांना हे अपयश पचवण्याचं जे धाडस आहे ते अपयशाकडे त्यांनी कसं बघायला हवं?
0: हा पण एक उत्तम प्रश्न आहे की अपयश याच्याकरता कठीण झालंय कारण की आई वडिलांना असं वाटतं, घरच्या लोकांना असं वाटतं की जे आम्हाला मिळालं नाही यांना आपण पटकन देऊन दिलं पाहिजे, तर खरं ते देऊ नये. मला वाटतं इथे पेरेंटिंग रोल परत येतो आणि त्याला वेट करू द्यावं की मोबाईल तुला 12वी झाल्यानंतरच मिळेल, स्कूटी तुला म्हणजे किंवा जे काही तुझ्या हातात व्हेकल द्यायचं आहे ते ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मिळेल, अशा अटी मला वाटतं पूर्वीच्या चांगल्या होत्या. तर हा भाग फॅमिली पेरेंटिंग आणि सिस्टमशी पण एक जोडलेला आहे की जो खूप आवश्यक आहे. दुसरं म्हणजे त्यांनी स्वतःचा पण एक विचार असा करायला पाहिजे विद्यार्थ्यांनी की मला कुठेतरी ही गोष्ट येत नाहीये तर ऍक्सेप्ट करणं आणि त्याला जर वेळ लागत असेल तर त्याला मला परत शिकता येईल किंवा मी शिकावं अशा प्रकारचं विचारधारा त्यांनी घाई न करता विचार करावा. आणि एक खूप आधी जुनी म्हण आहे की प्रत्येक फेलियर एक पुढची म्हणजे पायरी जिंकण्याकरता एक मार्ग असतो असं आपण नेहमी सांगतोय, तर इथे तो पहिल्या पायरीमध्ये फेल झाला तर तो पूर्ण फेल झाला असं समजतो. तर ही सुद्धा मानसिकता दूर करणं खूप आवश्यक आहे. मल्टिपल फेलियर कॅन मेक यू अ गुड पर्सन और ब्रिलियंट पर्सन असा जो प्रकार आहे तो कुठेतरी हे हरवून गेलेला आहे आणि म्हणून याच्याकरता मला वाटतं हा एक महत्वाचा कोर्स ठरतो की तुम्हाला एक फायटर बनायला पाहिजे आणि जर कुठलीही गोष्ट तुम्हाला मिळवून घ्यायची असेल तर त्याच्याकरता वारंवार प्रयत्न करणं. आणि फेलियर हा काही जीवनाचा फेलियर नसतो, तो फक्त एक सिस्टीमचा फेलियर असतो आणि त्याच्यातनं मग आपल्याला पुढे कसं प्रगतीच्या पथावर जाता येईल असे खूप उदाहरणं आहे. आणि मला असं वाटतं याच्याकरता एडिसनचंच उदाहरण खूप प्रसिद्ध आहे की त्यांनी बल्ब बनवण्याकरता 1000 तो फेलियर झाला पण तो थांबला नाही. आणि जसं मी आधी म्हटलं की सातत्य असलं पाहिजे आणि तो आज जगातलं मध्ये आपण सगळे जिथे आज हे सगळ्या गोष्टींचा उपयोग करतोय तो त्याच्याचमुळे करू शकतो. तर असे विचार वारंवार आयडल रोल मॉडेल्स आपल्या समोर ठेवणे फार आवश्यक आहे.
1: छान छान. खरंच मॅडम, आजच्या या संवादातून जेन झीचं बदलतं जग, त्यांच्यासोबतची आव्हानं आणि त्यांना योग्य दिशा देणारं शिक्षण याविषयी अत्यंत अशी महत्वाची माहिती मिळाली. आपण दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल खूप खूप धन्यवाद. श्रोते हो, तुम्हालाही जर बदलत्या काळासोबत स्वतःला अपडेट करायचं असेल तर अशा उपक्रमांचा म्हणजेच मॅनेजमेंट फॉर जेन झी हा कोर्स नक्कीच तुम्ही जॉईन करा. यातून तुम्हाला बऱ्याच संधी उपलब्ध होतील अशी मी आशा करते. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज. श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 वाजता आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30 वाजता. सो
2: Don't forget to listen Moods and Music with RJ Shubhangi. Only on Radio Manbhavan 90.8 FM. Always heart-touching.
3: नमस्कार रसिक श्रोते हो 90.8 मन भावन या FM-च्या टीमकडून मी प्रिया सफळे तुम्हा सर्वांचं स्वागत करते एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात. श्रोते हो, मनाच्या गाभाऱ्यात जणू ऋतूंचे मेळेच भरावे, स्वर्गाचं सुख सारे या भूमीवरी उतरावे, नभीचे चांदणे सारे पाऊस येता लुप्त व्हावे, चांदण्यांच्या विरहात जणू चंद्रानेही अश्रू बरसावे, दुःखातील दुखिताच्या पाऊस जणू सखा सोयराच असतो. कोण म्हणतं पाऊस फक्त प्रीतच बरसवतो, विरहातील कित्येकांच्या अश्रूंचे जणू तो किनारेच तोडतो, ओसंडून दुःख वाहायला टिपुसांचं कारणही देतो, विरहातील कित्येकांच्या अश्रूंचे जणू तो किनारेच तोडतो. श्रोते हो, मृग नक्षत्रात पावसाच्या धारा बरसत राहतात. ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद या चारही महिन्यात तो त्याची नाना रूप दाखवत आपल्याला चिंब चिंब करतो. सादर करतीये कार्यक्रम चिंब पावसानं. चला तर मग रिमझिम कविता अन चिंब चिंब गाण्यात भिजूया, गाऊया, नाचूया. रसिक श्रोते हो, कडक रणरणत्या उन्हाच्या झळांनी आपण हैराण होतो, आतुरतेनं वाट पाहतो त्या वरुण राजाच्या आगमनाची, रिमझिम बरसणाऱ्या पहिल्या पावसाच्या सरीची. छोटे मोठे सारेच पावसाला बोलवतात, ये रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा, पाऊस पडला झिम झिम झिम, अंगण झाले ओले चिम, पाऊस पडला मुसळधार, रान झाले हिरवेगार, ये ग सरी माझे मडके भरी, सर आली धावून मडके गेले वाहून. आठवा आठवा बालपणीचा पाऊस. आहा, आठवतंय ना पहिल्या पावसात भिजायचं, नाचायचं, ना कुणाची भीती, अंगणात पावसाच्या सरी झेलत काळ्या माळ्या भिंगोऱ्या असं म्हणत स्वतःभोवतीच गोल गोल फिरायचं, कागदाच्या होड्या करून नाल्यात सोडायच्या, आणि आई जेव्हा धपाटा घालून चल घरात आजारी पडशील असं म्हणून ओरडायची तेव्हा, ए आई मला पावसात जाऊ दे एकदाच ग भिजनी मला, चिंब चिंब हो उदे ए आई. आणि आपल्याला शाळेत जायचा कंटाळा आला की आपल्या भोलानाथाला आपण विचारणा करायचो, सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का. अचानक येणाऱ्या पावसानं साऱ्यांची उडणारी त्रेधा तिरपीट, पिर पिर पिर पिर पावसाची त्रेधा तिरपीट सगळ्यांची. आणि मग आईलाही आपण कधी कधी म्हणायचो, चल आपण पावसात भिजूया. कधी कधी आईसोबत भिजायलाही आवडायचं. टप टप टप टप काय बाहेर वाजतय ते पाहू, चल ग आई पावसात जाऊ. आणि ते आत्ताच एक नवीन गाणं, अग्गबाई ढगबाई लागली कळ, ढगाला उन्हाची केवढी झळ. आणि ते एक खूप छान गाणं, धय धय धय धय पाऊस पडतोय रे, दितांग तांग दितांग तांग माझ्या मनीचा मोर कसा नाचतोय रे, तकित धा तकित धा. किती किती बालगीतं आठवावीत हो ना. आणखी एक सुरेख बालकविता, ज्यात पाऊस पडल्यानंतर सृष्टीत होणाऱ्या सुंदर बदलांचा अप्रतिम वर्णन केलंय कवयित्री शांता शेळके यांनी. पावसाच्या धारा येती झरझरा, झाकळले नभ सोसाट्याचा वारा, रस्त्याने ओहळ जाती खळखळ, जाग जागी खाचमध्ये तुडुंबले जळ, ढगावर वीज झळके सतेज, नर्तकीच आली गमे लेऊन या साज, झोंबी अंगा वारे काय थर थरे, घरटात घुसून या बसली पाखरी, हर्षला से फार नाचे वनी मोर, पानातून हळू पाहे डोकावून खार, पावसाच्या धारा डोईवर मारा, झाडांची या तळी गुरे शोधती निवारा, नदीला ही पूर लोटला अपार, फोफावत धावे जणू नागिणच थोर, झाडांची पालवी चित्ताला मोहवी, पानोपानी खुलतसे रंगदार छबी, थांबला पाऊस उजळे आकाश, सूर्य येई ढगातून उधळी प्रकाश, किरण कोवळे भूमीवरी आले, सोनेरी त्या तेजात पक्षी जात खुले, पावसात न्हाली धरणी हसली, देवाजीच्या करणीने मनी संतोषली, किती मनोहारी आणि मनोरम्य कविता आहे ना ही। अशाच कितीतरी पावसाच्या बाल कविता आपल्याला रम्य बालपणात रमायला लावतात, पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा त्या रम्य दिवसांच्या आठवणी ओघळणाऱ्या आस्वाद पावसाच्या सरीत वाहून जातात। हो ना, पाऊस आणि मोर एक सुरेख मिलाफ। श्रोते हो, 1958 मध्ये प्रदर्शित झालेल्या देव बाप्पा या चित्रपटातलं आपल्या साऱ्यांचं आवडतं कविश्रेष्ठ ग. दि. माडगुळकर यांच्या लेखणीतून बरसलेलं संगीतकार पु. ल. देशपांडे यांनी संगीतबद्ध केलेलं आणि आशाताईंचा सुस्वर, आहा हे गीत ऐकत किती पिढ्या मोठ्या झाल्या, आणि आजही तेवढंच ठेका धरायला लावणार आंब्याच्या वनात मोराला नाच रे असं म्हणणार हे अजरामर बालगीत। चला मोरा सोबत आपण ही नाचूया, नाच रे मोरा। श्रोते हो, ग्रीष्माच्या तापलेल्या धरणीला गारवा देण्यासाठी आषाढ श्रावण येतो पावसाच्या सरी घेऊन। कविश्रेष्ठ बासी मर्ढेकर यांची एक सुरेख कविता, आला आषाढ श्रावण आल्या पावसाच्या सरी, आला आषाढ श्रावण आल्या पावसाच्या सरी, किती चातक चोचीनं प्यावा वर्षा ऋतू तरी, काळ्या ढेकळांच्या गेला गंध भरून कळ्यात, काळ्या डांबरी रस्त्याचा झाला निर्मळ निवांत, चाळी चाळीतून चिंब ओली चिरगुट झाली, ओल्या कौलार कौलारी मेघ हुंगतात लाली, ओल्या पानातल्या रेषा, ओल्या पानातल्या रेषा वाचतात ओले पक्षी, आणि पोपटी रंगाची रान दाखविते नक्षी, ओशाळला येथे यम वीज ओशाळली थोडी, धावणाऱ्या क्षणालाही आली ओलसर गोडी, मनी तापलेल्या तारा जरा निवांत संथ, मनी तापलेल्या तारा जरा निवांत संथ, येता आषाढ श्रावण निवतात दिशापंथ, निवतात दिशापंथ। आपल्याला बालपणात पावसात रमायला आवडतच, अन वय जसं हळूहळू वाढत जातं तशी पावसाची रूपही बदलत जातात। हो ना, टप टप टप टप टप टप टप टप पाऊस, टिप टिप टिप टिप टिप टिप टिप टिप पाऊस, सर सर सर सर सर सर सर सर पाऊस, झर झर झर झर झर झर झर झर पाऊस, रिमझिम रिमझिम रिमझिम रिमझिम पाऊस, झिम झिम झिम झिम झिम झिम झिम झिम पाऊस, सो सो सो सो सो सो सो सो पाऊस, धो धो धो धो धो धो धो धो पाऊस, सुसाट पाऊस झिंगाट पाऊस, सुसाट पाऊस झिंगाट पाऊस। पावसाचे रूप आगळी वेगळी आणि वरुण राजाची ही अद्भुत खेळी, कधी हसवतो कधी रडवतो तरीही तो आपल्या साऱ्यांनाच हवा हवासाच असतो। हो ना, पाऊस म्हटलं की प्रतिभावंत कवयित्री शांता शेळके यांचं नाव आपसुकच ओठावर येतं. त्यांच्या पाऊस विषयावरील कितीतरी कविता मन चिंबचिंब करतात. मातीच्या वासात येणारा पाऊस मोकळ्या केसात मोती गुंफतो. किती अप्रतिम कल्पना आहे हो ना. ऐकूया एक सुरेख गीत, आला पाऊस मातीच्या वासात ग. श्रोते हो, प्रत्येक कवीला पाऊस वेगळा भासतो. मानवी मनाच्या अनेक भावना कवी पावसाच्या सरीत गुंफतो. आणि जन्मास येतं सुंदर काव्य, अशीच एक अप्रतिम कविता कविवर्य मंगेश पाडगावकर यांची. ही कविता निसर्गातील पाण्याच्या प्रवाहावर आधारली आहे. जीवन आणि सौंदर्य यांचा सुरेख संगम, पाण्याच्या प्रवाहातील लयबद्ध हालचाली, त्याचा वेग, नाद, या साऱ्यांचं यथार्थ वर्णन ऐकताना पावसाच्या धारा किती तालबद्ध नृत्य करतायत असं रम्य चित्र डोळ्यासमोर येतं. ऐकूया कविता धारा नृत्य. आज धारा नृत्य चाले, आज धारा नृत्य चाले, क्षुब्ध धारा, उग्र धारा, वज्रधारा, रुद्रधारा. क्षुब्ध धारा, उग्र धारा, वज्रधारा, रुद्रधारा. क्षाळण्या भूगोल सारा जीवनाचे ओघ आले, आज धारा नृत्य चाले. धुंद लाटा सागराच्या क्षोभती वक्षिगिरीच्या, धुंद लाटा सागराच्या क्षोभती वक्षिगिरीच्या, मस्तकी अन या तयाच्या हे विजांचे लाख भाले, हे विजांचे लाख भाले, आज धारा नृत्य चाले. वैभवाने डोलणारे, तुच्छतेने हासणारे, उन्वाळुणी वृक्ष सारे या तृणाशी एक झाले, आज धारा नृत्य चाले. भेदुनी बाहू तटांचे गांजणाऱ्या बंधनांचे, स्त्रोत हे साऱ्या नद्यांचे सागराला या मिळाले, आज धारा नृत्य चाले. भंगुनी करा तमाची लंघुनी सीमा ढगांची, भंगुनी करा तमाची लंघुनी सीमा ढगाची, स्वप्न तृप्ती ही धरेची कोटी धारांनी उमाळे, आज धारा नृत्य चाले. दिव्यवाणी ही कवींची अन तपस्या ही मुनींची, दिव्यवाणी ही कवींची अन तपस्या ही मुनींची, आज धारा नृत्य चाले, आज धारा नृत्य चाले. श्रोते हो, जेव्हा पावसाची साद येते तेव्हा निसर्गातील प्रत्येक घटक, मग ती माती असो, रान असो, नाचणाऱ्या मोर असो, सारे सारेच तृप्त होतात. कवयित्री शांता शेळके यांची एक सुरेख कविता साद पावसाची आली. साद पावसाची आली, शहारली माती भुई सवे आभाळाची जुळे आज प्रीती. उठावले घन घोर नीलकंठ झाले मोर, उठावले घन घोर नीलकंठ झाले मोर, पिसाऱ्यात लाखो डोळे गगन न्याहळती, साद पावसाची आली शहारली माती. निळामध्ये हिरक जडती तसे शुभ्र बगळे उडती, कोसळती धारा धारा दिशा धुंद होती, साद पावसाची आली शहारली माती. चिंब चिंब जांभूळ राणी मेघ मंद घुमती गाणी, चिंब चिंब जांभूळ राणी मेघ मंद घुमती गाणी, मुके भाव शब्दामधले शब्द रूप होती, साद पावसाची आली शहारली माती. तृप्त शांत झाली धरणी मधुस्मिते हिरव्या कुरणी, पुसट चुंबनासम ओल्या सरी येती जाती, साद पावसाची आली शहारली माती. गगनधरा झाली एक, गगनधरा झाली एक मुक्त प्रीतीचा अभिषेक, एक निळ्या आनंदाची धुंद ये प्रतीती, साद पावसाची आली शहारली माती, साद पावसाची आली शहारली माती. पाऊस म्हटलं की सौमित्र यांची एक उत्कृष्ट कविता आणि निवेदन लाभलेल्या कविता, गीत आणि मिलिंद इंगळे यांचा सुस्वर आठवतोय ना. हो, आपल्या साऱ्यांनाच गारवा आठवतोच. पहिला पाऊस, पहिली आठवण. श्रोते हो, कधी कधी काय होतं, पाऊस अवेळी येतो, धिंगाणा घालतो आणि सारच उद्ध्वस्त करून टाकतो. कवित्री पावसाला विनवणी करते, नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी. ऐकूया कवित्री इंदिरा संत यांनी पावसाला केलेली ही विनवणी, किती सुरेख शब्दात आहे. नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी, नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी, घर माझे चंद्र मोळी अन दारात सायली. नको नाचू तडा तडा, नको नाचू तडा तडा असा कौलारा वरून, तांबे सतेली पातेली आणू भांडी मी कोठून. नको करू झोंबा झोंबी, नको करू झोंबा झोंबी माझी नाजूक वेलण, नको टाकू फुल माळ अशी माती तो लोटून. आडदांडा आडदांडा नको येऊ झेपावत दारातून, माझं नेसूच जुनेर नको टाकू भिजवून. किती सोसले मी तुझे, किती सोसले मी तुझे माझे एवढे ऐक ना. वाटेवरी माझा सखा त्याला माघारी आणना. वेशी पुढे आठ कोस, वेशी पुढे आठ कोस जारे आडवा धावत, विजेबाई कडाडून मागे फिरव पांथस्त. आणि पावसा, आणि पावसा राजसा नीट आण सांभाळून, घाल कितीही धिंगाणा मग मुळीन बोलेन. पितळेची लोटी वाटी तुझ्यासाठी मांडीन, पितळेची लोटी वाटी तुझ्यासाठी मांडीन, माझ्या सख्याच्या डोळ्यात तुझ्या विजेला पूजीन, माझ्या सख्याच्या डोळ्यात तुझ्या विजेला पूजीन. श्रोते हो, अशीच एक रुणझुणत्या पावसाची कविता कवी संदीप खरे यांच्या लेखणीतून रिमझिमलेली आणि अंतरंगात घुसमटलेली. पाऊस असा रुणझुणता, पाऊस असा रुणझुणता पैंजणे सखीची स्मरली, पाऊस असा रुणझुणता पैंजणे सखीची स्मरली, पाऊल भिजत जाताना चाहूल विरत गेलेली. ओले त्याने दरवळले अस्वस्थ फुलांचे घोस, ओलांडून आला गंध निस्तब्ध मनाची वेस. पाऊस, पाऊस सोहळा झाला, पाऊस सोहळा झाला कोसळत्या आठवणींचा, कधी उधाणता अन अन केव्हा थेंबाच्या संथ लईचा. नभ नको नको म्हणताना पाऊस कशानं आला, नभ नको नको म्हणताना पाऊस कशानं आला, गात्रातून स्वच्छंदी अन अंतरात घुसमटलेला, गात्रातून स्वच्छंदी अन अंतरात घुसमटलेला, अंतरात घुसमटलेला. श्रोते हो, श्रावण महिना येताच ऊन पावसाचा मनोहारी खेळ सुरू होतो. मन हर्षित होतं, सारा निसर्ग डोळ्यासमोर उभा राहतो. निसर्गाचं देखणं रूप आपल्याला श्रावणातच दिसतं. हिरवेगार डोंगर, त्यातून वाहणारे झरे धबधबे, दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या, सारी सृष्टी हिरवागार शालू नेसून अनोखी सौंदर्यवतीच भासते, हो ना. पशुपक्षी अन आपणा साऱ्यांच्याच आनंदाला उधाण येतं. कारण चराचरात श्रावण चैतन्य लेणं लेऊनी आनंदाचं मधुर गाण गात विहरत बागडत येतो. अन आपल्या प्रत्येकाच्या सांथोरांच्या ओठी बालकवींची कविता आपसुकच उमटते. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे. वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणला असे, मंगल तोरण काय बांधले नभो मंडपी कुणी भासे. झालासा सूर्यास्त वाटतो सांज आहा हा तो उघडे, त तरु शिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे ऊन पडे. उठती वरती जलदावरती अनंत संध्या राग पहा सर्व नभावर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा. बलाक माला उडता भासे कल्प सुमांची माणचिते उतरनी येती अवनी वरती ग्रहगोलाची एकमते. फडफड करुनी भिजले अपुले पंख पखारे सावरती सुंदर हरणी हिरव्या कुरणी निज बाळांसह बागडती. खिल्लारे ही चरती राणी खिल्लारे ही चरती राणी गोप ही गाणी गात फिरे मंजळ पावा गायितयाचा श्रावण महिमा एक सुरे. सुवर्ण चंपक फुलला सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला पारिजात ही बगता भामा रोषमनीचा मावळला. सुंदर परडी घेऊन हाती सुंदर परडी घेऊन हाती पुरोपकंठी शुद्धमती सुंदर बाला त्या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती. देवदर्शना निघती ललना देवदर्शना निघती ललना हर्ष मावेना हृदयात वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत. श्रोते हो अशीच एक सुरेख कविता वाचण्यात आली अज्ञात कवीची. ते म्हणतात श्रावण दाटे नभमेघातून पर्णपटावर चिंब झरे श्रावण दाटे नभमेघातून पर्णपटावर चिंब झरे सृजना मधल्या तृप्तीसाठी सोन भरझरी थेंब झुरे. कुण्या ओहळी वाहत गेली उथळी निर्मळ जळ झाली उजळा ओठी उमलली गाणी हिरवाळी ले कुरवाळी. सैल प्रमादे श्रावण झडीच्या सैल प्रमादे श्रावण झडीच्या ओल ओथंब वृंदावन निळ्या सावळ्या विभोरल्या क्षणी जपून ठेवते निरांजन. अशा कितीतरी तरल कविता श्रावणाविषयीच्या आपल्याला आठवतात. श्रोते हो कवी वामन यांची एक सुरेख कविता जुन्या अभ्यासक्रमात होती पण आजही ती तितकीच टवटवीत वाटते. हिरवीगार म्हणा ना श्रावण आला आभाळ भरले निळ्या निळ्या मेघांनी श्रावण आला आभाळ भरले निळ्या निळ्या मेघांनी मेघांचे काफिले सरकती डोंगर माथ्यावरुनी शुभ्र झऱ्यांच्या रेशीमधारा शुभ्र झऱ्यांच्या रेशीमधारा झरते शिखरावरुनी निर्झर खळखळते बागडती हिरव्या ओल्या राणी. गर्द तरुणच्या निळ्या सावल्या गर्द तरुणच्या निळ्या सावल्या पांघरल्या कुरणांनी पिवळे पिवळे ऊन कोवळे चमके पानोपानी. पठारावरी गाई वासरे चरती निवांत वाणी बालगुराखी गीत रांगडे घुमवी पाव्या मधुनी. शेतामधली पिके डोलती पक्षी गाती गाणी शेतामधली पिके डोलती पक्षी गाती गाणी श्रावण आला नवजीवन घेऊनी. रसिक श्रोते हो हसरा नाचरा लाजरा आला आला श्रावण साजिरा सृजन मन मोहविणारा धार्मिक परंपरांचा वसा सांगणारा रेशीम बंधात नाती गुंफणारा अवघी अवनी पाचू सम करणारा निसर्गास धुंद साद घालणारा हरित श्रीमंतीनं नेत्र तृप्त करणारा आला आला श्रावण साजिरा. श्रोते हो अशीच एक सुरेख कविता ऐश्वर्य पाटकर यांची असा रंगारी श्रावण असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो सृष्टीचा ग चित्रकार हिरवा देखावा रेखितो कलावंत हा साजिरा काय त्याची कलागत जागो जागी चित्रांचीच त्यानं मांडली पंगत नाचे दरी डोंगरात जिम्मा खेळतो न दिशी रिमझिम पहाडीचं गाणं बोलतो झाडांशी वेण्या वेण्या गुंफितो वेलींच्या, वेली लाजल्या लाजल्या, पान फुलांचे पातळ थेंबात थेंबानी सजल्या, झुले पोरींना झुलावा असे टांगतो झाडाला, झुले पोरींना झुलावा असे टांगतो झाडाला, देतो झुलता झुलता लय पोरींच्या गाण्याला, पोरांमध्ये खेळायला होतो श्रावण खेळगा, पोरांमध्ये खेळायला होतो श्रावण खेळगा, दही हंडीच्या संगती चिंब गोपाळ अवघा, पावसाचं घर कसं लख उन्हात बांधतो, पावसाचं घर कसं लख उन्हात बांधतो, खोडी काढून खट्याळ झाडा आड तो लपतो, इंद्रधनुष्याचा बांध असा नव्हाला घालतो, रंगी बेरंगी फुलांची नक्षी रानात गोंदतो, असा असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो, हिरव्या सृष्टीच्या मळ्यात खोपा करून राहतो, असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो, हिरव्या सृष्टीच्या मळ्यात खोपा करूनही राहतो। श्रोते हो, अशा कितीतरी कविता पावसाच्या, श्रावणाच्या, रिमझिम बरस

0: अधीर श्रावण मनात पैंजण उन्हाळ वाहे वारा आठव येता तुझी माधवा देह सावळा सारा. अधीर श्रावण मनात पैंजण उन्हाळ वाहे वारा आठव येता तुझी माधवा देह सावळा सारा. अशांत यमुना उदास गोकुळ अशांत यमुना उदास गोकुळ उधाणलेला पूर दूर तिथे तू तरीही छळतो तुझा पावरी सूर. कोमल स्वप्ने मधुरा भक्ती कोमल स्वप्ने मधुरा भक्ती जपते राधा वेडी पायामध्ये चणू घातली कुणी फुलांची बेडी. हळवे तन मन हळवे तन मन सरले मी पण गर्द निळी ही भूल निळसर मोहन. राधा झाली निशिगंधाचे फूल गर्द निळी ही भूल निळसर मोहन. राधा झाली निशिगंधाचे फूल निशिगंधाचे फूल. श्रोते हो, साऱ्याच कवींनी शायर गझलकार या साऱ्यांनीच पावसाच्या सरीवर अप्रतिम कविता केल्या आहेत. कधी कधी तो सारच उद्ध्वस्तही करतो महापुरात हाहाकार माजवतो होत्याचं नव्हतं करतो तरीही दरवर्षी आपण त्याची वाट पाहतो. कारण त्याच्या विना हा निसर्ग ही वसुंधरा ही सृष्टी बहरणार कशी हो ना. हे रान चिंब होऊन आबादानी कसं होणार.
1: ए आई मला ऍक्टर व्हायचंय ग.
2: मग ही संधी अजिबात चुकवू नकोस.
3: जळगावात प्रथमच उन्हाळी बालनाट्य अभिनय कार्यशाळा कानललित कला केंद्र जळगाव आयोजित वय वर्ष 16 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी
2: 27 एप्रिल ते 7 मे 2026 रोज सकाळी 8 ते 1 वाजेपर्यंत
3: अनुभवी प्रशिक्षक
2: हेमंत पाटील अनिल मोरे संकेत खेडकर आणि डॉक्टर वैभव मावळे.
3: आत्मविश्वास अभिनय ऑडिशनची तयारी सर्व काही एकाच ठिकाणी.
4: स्थळ कान्ह ललित कला केंद्र मनभावन संकुल मूळजी जेठा महाविद्यालय परिसर जळगाव.
3: नोंदणीसाठी संपर्क
2: 9970771713
3: 9960855753. कान्ह ललित कला केंद्र
2: तुमच्या मुलाच्या कलेला देत आहे नवी दिशा.
3: कान्ह ललित कला केंद्र
2: कान्ह ललित कला केंद्र.

बंधूंनो, आपल्याला सगळ्यांनाच आता कठोर परिश्रम करावे लागतील. खूप खूप झटावं लागेल. आता झोपायला वेळ नाही. आपल्या कार्यावरच भारताचा भविष्यकाळ अवलंबून आहे. आपली ही भारतमाता हळूहळू नेत्र उघडतेय. ती काही काळ अंमल निद्रिस्त झाली होती इतकंच. उठा, तिला जाग करा आणि या नवजागृतीच्या संजीवनानं तिला पूर्वीपेक्षाही अधिक गौरवान्वित करून भक्तिभावानं तिची तिच्या चिरंतन सिंहासनावर स्थापना करा. निंदेचा शब्द उच्चारू नका. ओठ बंद ठेवा आणि हृदयाची कपाटं उघडा. मातृभूमीचा आणि अखिल जगाचा उद्धार करण्याचा प्रयत्न करा. आणि हे करत असताना सगळी जबाबदारी आपल्याच शिरावर आहे अशीच धारणा असू द्या. वेदांताचा हा प्रकाश आणि जीवनादर्श घरोघर पोचवा आणि प्रत्येक जीवातील ईश्वरत्व जागृत करा. आपले मज्जातंतू शक्तीसंपन्न करा. आपल्याला लोखंडी स्नायू आणि पोलादी मज्जातंतू हवेत. आपण पुष्कळ दिवस रडलो, आता रडणं पुरे. आता आपल्या पायावर उभे राहा, मनुष्य बना. स्थिर बुद्धीचे व्हा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पवित्र व्हा. स्वतःशी पूर्णपणे प्रामाणिक राहा. आपल्या भवितव्यावर श्रद्धा ठेवा. तुमच्याकडे पैसा नसल्यामुळे, तुम्ही गरीब असल्यामुळेच तुम्ही हे कार्य करू शकाल. तुमच्यापाशी काही नसल्यानंच तुम्ही निष्कपट राहाल. तुम्ही निष्कपट असल्यामुळे तुम्ही त्यागाला सिद्ध व्हाल. हेच मला तुम्हाला सांगायचंय. वत्सांनो, दुःखी, गरीब, अज्ञानी यांच्यासाठी इतकी तळमळ वाटू द्या. हृदय इतकं व्याकुळ होऊ द्या. मन प्राण इतके पेवटून निघू द्या की त्यामुळे हृदय बंद पडण्याची वेळ येईल आणि डोकं असं गरगरायला लागेल की वेड लागतो.

की काय असं तुम्हाला वाटू लागेल, मग आपल्या अंतरात्म्याच्या वेदना भगवंतांच्या पादपद्मी निवेदन करा, तेव्हाच तुम्हाला ते शक्ती, सहाय्य आणि अदम्य उत्साह देतील. गेली 10 वर्ष माझा एकच मूलमंत्र होता, झुंजा, झुंजून पुढे जा. आजही मी पुन्हा तेच म्हणतो, झुंजा, झुंजत झुंजत पुढे जा. जेव्हा दशदिशा निराशेच्या अंधकाराने भरून गेल्या होत्या, तेव्हा मी म्हणत होतो, झुंजत पुढे चला. आज आशेच्या प्रकाशांनी दशदिशा किंचित उजळल्या असताना सुद्धा माझा तोच एक मंत्र आहे, चला, झुंजत झुंजत पुढे चला, वत्सांनो भिऊ नका. उत्साहाने हृदय भरून घेऊन चारी दिशांना पसरा, काम करा, काम करा. नेतृत्व करत असतानाही सेवक बना, निस्वार्थ बना. आणि एखादा मित्र अन्य एखाद्या मित्राची त्याच्या पाठीमागे निंदा करू लागला तर ती कधीच ऐकू नका. अनंत धीर असू द्या, मग यश तुमचंच आहे निश्चित. नेहमी सावध राहा, जे जे म्हणून असत्य असेल ते कटाक्षाने टाळा. सत्याची कास कोणत्याही परिस्थितीत सोडू नका. अशानं उशिरा का होईना, पण यश आपलंच आहे हे निश्चित समजा. फक्त एकट्या आपल्यावरच सगळ्या कार्याची मदार आहे अशाच भावनेनी काम करा. भावी 50 शतकं तुमच्या कार्याकडे डोळे लावून बसली आहेत, भारताचं भवितव्य तुमच्यावर अवलंबून आहे, तेव्हा कंबर कसून कामाला लागा. तरुण पिढीवर, उगवत्या पिढीवर माझा विश्वास आहे. त्यांच्यामधूनच माझे कार्यकर्ते निघतील, सिंहासारखा पराक्रम करून ते देशापुढील सगळ्या समस्या सोडवतील. मी योजना तयार केली आहे आणि तिच्यासाठी माझं जीवन वाहिलेलं आहे. केंद्रोकेंद्री असे प्रसारक पसरतील आणि सगळा भारत वर्ष व्यापतील. आज आम्हाला सर्वस्वावर पाणी सोडून देशासाठी जीवन समर्पित करणारे काही तरुण हवेत. प्रथम त्यांच्या जीवनाला वळण लावावं लागेल, काही आकार द्यावा लागेल, आणि मगच त्यांच्याकडून खऱ्या खऱ्या कार्याची अपेक्षा करणं उचित ठरेल. दुसऱ्यांसाठी एवढंसं जरी काम केलं तरी ती आतली शक्ती जागृत होते. दुसऱ्याबद्दल थोडासा जरी विचार केला तरी हृदयात सिंहबळाचा संचार होतो. तुमच्यावर माझं एवढं अलोट प्रेम आहे, पण तरीही मला वाटतं की दुसऱ्यासाठी तुम्ही आपले प्राण वेचावेत. ते तुमचं मरण पाहून मला आनंदच होईल. उठून कामाला लागा, आयुष्य तरी किती दिवसांचं आहे. जगात आलाच आहात तर काही चिन्ह मागे ठेवून जा. एरवी वृक्ष पाषाणही निर्माण होतात आणि नष्ट होतात, मग त्यांच्यात आणि तुमच्यात फरक तरी काय. सध्या आपल्याला प्रामुख्याने आवश्यकता आहे ती वीराच्या आदर्शाची, ज्याच्या नखशिकांत संपूर्ण शरीरातील नसानसातून प्रचंड रजशक्तीचा प्रवाह वाहतोय, जो सत्य जाणून घेण्याच्या प्रयत्नात मृत्यूची सुद्धा पर्वा करत नाही. त्याग हे ज्याचं कवच आणि ज्ञान हेच ज्याचं खड्ग आहे, अशा वीराच्या आदर्शाची. सध्या आपल्याला जीवन संग्रामात जिद्दीने लढणाऱ्या बहादूर योद्ध्याचा जोम हवाय. जीवनाला सुखद उद्यान मानणाऱ्या वेड्या प्रेमिकाची भावुकता नको. आत्मविश्वास बाळगा. माझ्या दिव्य दृष्टीला स्वच्छ दिसतंय की तुम्हा लोकांच्या ठाई अनंत शक्ती वास करत आहे. त्या शक्तीला जागृत करा. उठा, उठा, अदम्य चिकाटीनी कामाला लागा. कंबर कसून सुरुवात करा. 2 दिवसांचे धन मान सगळ्या गोष्टी घेऊन करणार काय. माझी भावना काय आहे ठाऊक आहे. मुक्ती बिक्तीची मला जरूर नाही, तुम्हा लोकात हे भाव जागृत करणं हेच माझं काम. एक यथार्थ माणूस घडवायला मला 1,00,000 जन्म जरी घ्यावे लागले तरी त्याला माझी तयारी आहे.

इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थी आणि पालक हो, उज्ज्वल भविष्यासाठी आपण कॉलेज शोधतायत का? तर मग खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित मुळजी जेठा स्वायत्त महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14 आपल्यासाठी घेऊन आले आहे इयत्ता 11वीची प्रवेश प्रक्रिया. आपल्याकडे कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखा उपलब्ध आहे. कॉपी मुक्त परीक्षांनंतर योग्य मार्गदर्शनासह आपल्या यशस्वी भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या. स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14.

0: देशाच्या इतिहासाला पडलेला एक कोड आहे. पृथ्वीची सहनशीलता, जलाची शीतलता, तेजाचा तेजस्वीपणा, वायूसारखी तिची प्रत्येक क्रिया आणि आकाशासारखं असलेलं मन तिला लाभलेलं आहे. पत्नीची व्याख्या काय केली हो? पतनात त्रायते इति पत्नी. पतीला दुराचारापासून, वाईट विचारापासून वाचवते ती पत्नी. आणि पतीची सुद्धा तशी जी व्याख्या आहे बरं का, पतनात त्रायते इति पती. जो पत्नीला अविचारापासून वाचवतो तो पती. अशी पती पत्नींची व्याख्या आपल्या भारतीय संस्कृत भाषेमध्ये केलेली आहे. पहिल्या पावसानंतर मातीचा सुगंध आणि वारा जसे एकरूप होतात, तशीच भारतीय स्त्री आपल्या पतीशी, त्याच्या कुटुंबाशी एकरूप झालेली असते. पतीच्या सौख्यासाठी ती वर्षभर अनेक व्रत करते. त्यापैकीच एक आहे वटपौर्णिमा. या व्रतात सावित्रीची पूजा सांगितलेली असली तरी रूढी मात्र वेगळी आहे. सावित्रीचा पती सत्यवान वडाच्या झाडाखाली गतप्राण झाला आणि पुन्हा सजीव झाला या संकेताला अनुसरून स्त्रिया त्या दिवशी वडाची पूजा करतात. त्यासाठी वटवृक्ष असेल त्या ठिकाणी जाऊन वडाच्या मुळाशी पाणी घालतात आणि त्याला प्रदक्षिणा घालून सुताचे वेष्टन करतात. नंतर त्याच्या मुळाशी असलेल्या सावित्री, ब्रह्मदेव, सत्यवान, धर्मराज, सावित्री व नारद यांच्या प्रतिमांचे पूजन करतात व पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. वड नसेल तर वट सावित्रीचे चित्र घेऊन त्याची सुद्धा पूजा करण्याची प्रथा आहे. भरतखंडात अनेक पतिव्रता प्रसिद्ध झाल्या आहेत, पण त्यातही सावित्री हीच आदर्श ठरली. एखाद्या सुवासिनीने दुसऱ्या सुवासिनीला नमस्कार केला तर ज्या सुवासिनी स्त्रीला नमस्कार केला आहे ती जन्म सावित्री हो असाच आशीर्वाद देते. सावित्री हे भारतीय संस्कृतीत अखंड सौभाग्याचे प्रतीक ठरले आहे, कारण यमाशी संवाद करून तिने आपल्या अंधसासऱ्याची दृष्टी, गेलेले राज्य आणि पतीचे प्राण परत मिळवले. वेगवेगळ्या भारताच्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं हे व्रत करण्याची प्रथा आहे. बंगालमध्ये वटसावित्री व्रत करण्याची वेगळी प्रथा आहे. बंगाली सुवासिनी या दिवशी आपल्या पतीची पूजा करतात. त्याप्रसंगी त्याच्या अंगाला सुगंधी तेल व चंदनाची उटी लावतात व त्यांच्या गळ्यात फुलांचा हार घालतात आणि त्याला नवीन वस्त्र देतात. या व्यतिरिक्त त्या यमाचीही पूजा करतात आणि त्याला फुले व वडाची डाळी अर्पण करतात. अशा पद्धतीनं हे वटसावित्रीचं महत्त्व आहे. याच्यात निसर्गाचंही वर्णन आहे. पूर्वीच्या काळी लोक परंपरा, त्याच्यानंतर रूढी हे वेगळे असल्या कारणाने निसर्गाच्या सान्निध्यात तरुण स्त्रियांना जायला मिळावं, वृक्षवल्लींचा आनंद घेता यावा म्हणून अशा प्रकारची योजनासुद्धा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये केली आहे. वृक्षपूजनाची रूढी रूढ व्हावी हा याच्या मागचा मूळ हेतू आहे. जो प्राणवायू असतो, ऑक्सिजन किंवा ओझोन, तो अशा पद्धतीच्या वृक्षपूजनानं स्त्रियांना अधिक उपयुक्त ठरतो, जेणेकरून त्यांच्या आरोग्याचं रक्षण होतं, अशी मूळ संकल्पना, मूळ कल्पना असावी असं माझं मत आहे. पण हाच पती सात जन्मी मिळू दे याला मात्र कुठलाही शास्त्रीय आधार नाही.
1: इतिहास आपल्या सातबाराचे जुने उतारे, जुने आर्थिक व्यवहाराची कागदपत्र आणि मराठाकालीन पत्र व्यवहार हे सर्व आजही एका लिपीत बंदिस्त आहे. ती लिपी म्हणजे मोडी भाषा, मराठी लिपी मोडी. आपण सध्या मराठी भाषा लिहिण्यासाठी वापरतो ती देवनागरी लिपी, पण सुमारे 700 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारभारात आणि लोकव्यवहारात मराठी भाषा लिहिण्यासाठी वापरात असलेली मोडी लिपी आज कालबाह्य होत आहे. ही लिपी आपल्याला वाचता येते का? आपला हा 700 वर्षांचा ऐतिहासिक वारसा आपण विसरत तर नाही आहोत ना? काळजी नको, हाच वारसा जपण्यासाठी मूळजी जठा महाविद्यालय जळगाव येथील इतिहास विभाग आणि वारसा संवर्धन क्लब आणि GD बेंडाळे महिला महाविद्यालय संयुक्त विद्यमाने घेऊन येत आहे मोडी लिपी परिचय कार्यशाळा. 9 ते 14 फेब्रुवारी 2026 दरम्यान दुपारी 11 ते 12:30 या वेळेत मानव विद्या शाखा इमारत H12 इथं होईल. आणि विशेष म्हणजे सर्वांसाठी ही कार्यशाळा पूर्णतः विनामूल्य आहे. चला तर मग आपल्या संस्कृतीची गुरुकिल्ली मिळवूया. आजच लगेचच नोंदणी करा. मुज जठा महाविद्यालय जळगाव, वारसा जपा इतिहास.
2: रेडिओ मनभावन 90.8 FM प्रस्तुत योगसूत्र विवेचनमाला, अध्यात्म, मनशांती आणि जीवन दर्शन यांचा सुरेख संगम. श्रीमद भगवत गीतेच्या संदर्भातून पातंजल योग दर्शनाचा सखोल प्रवास. पातंजल योग दर्शन अर्थात मनाचे शास्त्र या प्राध्यापक भगवत भरंबे लिखित ग्रंथाचं क्रमशः वाचन. वाचक स्वर योगाचार्य डॉक्टर देवानंद सोनार, संचालक सोहम योग अँड नॅचरोपॅथी, केसी सोसायटी संचालित मूज जठा महाविद्यालय जळगाव. योगसूत्र विवेचन माला आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग.
3: श्रोतेहो नमस्कार, हरिओम. मी डॉक्टर देवानंद सोनार, संचालक सोहम योग अँड नॅचरोपॅथी, केसी सोसायटी संचालित मूळजी जेठा स्वायत्त महाविद्यालय जळगाव. आपण बघत आहोत पतंजल योगसूत्रांचे विवेचन. मागील भागात आपण संप्रज्ञात आणि असंप्रज्ञात समाधीबद्दलचे वर्णन बघितले होते. या भागामध्ये ही समाधी कोणत्या साधकाला लवकरात लवकर साध्य करून घेता येते त्याचे स्पष्टीकरण आपण बघणार आहोत. पुढील सूत्रात महर्षी पतंजली म्हणतात, भाव प्रत्ययो विदेह प्रकृती लयानाम. विदेह व प्रकृती लय योग्यांचा भाव प्रत्यय म्हणविला जातो. यालाच सबीज असंप्रज्ञात समाधी असेही म्हटले जाऊ शकते, किंवा असे म्हणता येईल की विदेह आणि प्रकृतीलय योग्यांचा असंप्रज्ञात समाधी भाव प्रत्यय देणारा असतो, म्हणजेच पुन्हा संसाराची प्राप्ती करून देणारा असतो. ज्या योग्याचा देह अहंकार नष्ट झालेला असतो त्या योग्याला विदेह योगी असे म्हटले जाते. देहाहंकार नष्ट झाल्यामुळे हा योगी देवत्व भावाला प्राप्त झालेला असतो. तर ज्या योग्याचे चित्त प्रतिप्रसव क्रमाने मागे मागे जाऊन प्रकृतीत लय होते त्या योग्याला प्रकृती लय योगी असे म्हणतात. विदेह आणि प्रकृती लय झालेल्या या दोन्ही योग्यांचा असंप्रज्ञात समाधी सबीज असतो, म्हणजेच तो त्यांना पुन्हा संसाराची प्रचिती करून देणारा असतो. पूर्वजन्मात योगाचे साधन करता करता विदेहा अवस्था प्राप्त करून घेतलेला व प्रकृती लयापर्यंत पोहोचलेला साधक जर योगाची प्राप्ती न होताच मृत्यू पावला तर त्याला पुनर्जन्म प्राप्त होतो, पण मागील जन्मात केलेला योगाचा त्याचा अभ्यास वाया मात्र जात नाही, म्हणजेच त्याला सबीज असंप्रज्ञात समाधीची जन्मताच प्राप्ती होते. तो नवीन कुळात जन्म घेतो, ते कुळ सहसा योगी पुरुषाचेच कुळ असते. मागील जन्मातील सुसंस्कार व या जन्मात प्राप्त होणारे योग्य वातावरण या दोन्ही गोष्टींच्या बळावर तो योगभ्रष्ट पुरुष निर्बीज असंप्रज्ञात समाधीची प्राप्ती करून घेण्यास मग समर्थ होतो. सबीज संप्रज्ञात समाधी पुन्हा संसाराचा प्रत्यय आणून देणारी असल्यामुळे तिला भाव प्रत्यय असेही म्हटले जाते. संप्रज्ञात समाधीची सास्मित समाधी ही अंतिम अवस्था साध्य झाली, म्हणजे योगी अस्मितेचा प्रतिप्रसव महत्तत्वात करून घेतो. महत्तत्व हे अस्मितेचे कारण असल्यामुळे अस्मितारूपी कार्य महत तत्वरूपी कारणात विलीन झाले म्हणजे योगी देहावस्था प्राप्त करीत असतो. चित्ताचा प्रतिप्रसव सुद्धा महत्तत्वात आणि नंतर प्रकृतीत झाला तर योगी प्रकृतीलय योगी म्हणविला जातो. ज्या योग्याचे चित्त महत्तत्वात किंवा प्रकृतीत लय पावते त्यांना भवप्रत्यय घडतो, म्हणजेच त्यांना आत्मसाक्षात्कार न होता पुन्हा जन्म घ्यावा लागतो. प्रसव व प्रतिप्रसव या संकल्पनांचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे. कापसापासून दोरा तयार करणे आणि दोऱ्यापासून कापड तयार करणे हा कापडाचा प्रसव क्रम झाला. आपण जर कापडाचे धागे वेगवेगळे केले आणि त्या धाग्यांपासून पुन्हा कापूस तयार केला तर या उलट मागे जाणाऱ्या क्रमाला प्रतिप्रसव क्रम असे म्हणतात. विश्वाच्या निर्मितीचा प्रसव क्रम आणि प्रतिप्रसव क्रम पुढील प्रमाणे आहे. प्रकृती म्हणजेच अव्यक्त होय. प्रकृती ही परमात्म्याची शक्ती मानली जाते. ही प्रकृती त्रिगुणात्मिका असते. सत्व रज तम या तीन गुणांच्या साम्यावस्थेला प्रकृती असे म्हणतात. प्रकृतीमध्ये गुण क्षोभ झाला म्हणजे गुणांची साम्यावस्था ढळते. प्रकृतीच्या त्या स्थितीला महत्तत्व असे म्हणतात. महत्तत्वातूनच मग सर्व विश्वाची निर्मिती होते. महत्तत्वातून समष्टी अहंकाराच्या रूपाने हिरण्यगर्भाची म्हणजेच प्रजापतीची निर्मिती होते व व्यष्टी अहंकारातून अस्मितेची म्हणजेच जीवाभावाची निर्मिती होते. यातूनच पुढे पंचमहाभूते, ज्ञानेंद्रिये, त्यांचे पंचविषय, मन, बुद्धी, अंतःकरण यांची निर्मिती होऊन व्यष्टी व समष्टीची निर्मिती होत असते. हा विश्वाचा प्रसव क्रम उलट दिशेने फिरवत नेल्यास म्हणजेच कार्याचे कारणात विलीनीकरण करीत गेल्यास ज्या क्रमाची निर्मिती होते त्या क्रमाला प्रतिप्रसव क्रम असे म्हणतात. अन्य दुसऱ्या योगांचा साधकांचा योग कसा सिद्ध होतो हे पतंजली मुनी पहिल्या पादातील 20व्या सूत्रामध्ये सांगत आहेत. श्रद्धा वीर्य स्मृती समाधी प्रज्ञापूर्वक इतरेषाम. श्रद्धा म्हणजे विश्वास, वीर्य म्हणजे उत्साह, स्मृती पूर्वी केलेल्या अभ्यासाचे स्मरण, समाधी म्हणजे मनाची एकाग्रता आणि प्रज्ञा म्हणजे विवेकाधिष्ठित बुद्धी. या उपायांनी दुसऱ्या साधकांचा योग म्हणजेच समाधी सिद्ध होते. हा योग श्रद्धा वीर्यादी उपायांनी सिद्ध होत असल्यामुळे त्याला उपाय प्रत्यय असंप्रज्ञात समाधी किंवा निर्बीज असंप्रज्ञात समाधी म्हटले जाते. या समाधीची प्राप्ती करून घेणाऱ्या योग्याला भावप्रत्यय घडत नाही, म्हणून त्याच्या स्पष्टीकरणार्थ या सूत्रात पतंजलींनी इतरेषाम या पदाची योजना केली आहे. इतरेषाम म्हणजे पूर्वजन्मीचा ठेवा ज्यांना लाभला नाही असे असाही करता येईल. निर्बीज असंप्रज्ञात समाधी सिद्ध करून घेण्याची इच्छा करणारा योगी श्रद्धेने युक्त असतोच. त्याची अशी श्रद्धा असते की मला आत्मसाक्षात्कार नक्कीच होणार आहे.

0: अधिगच्छति. असे म्हणून भगवान श्रीकृष्णांनी गीतेतही श्रद्धेचे महत्त्व प्रतिपादित केले आहे. श्रद्धेमुळेच योगाच्या चित्ताची प्रसन्नता वाढून त्याचा उत्साह वृद्धिंगत होतो. उत्साहालाच या सूत्रात वीर्य म्हटले आहे. वीर्य या शब्दाचा अर्थ उत्साह असा असला तरी वीर्य हा शब्द उच्चारताच आपल्या समोर उभे राहते ते ब्रह्मचर्य. योगाची प्राप्ती करून घेण्याची इच्छा करणारा पुरुष ब्रह्मचर्याचेही पालन करतोच. असंप्रज्ञात समाधीद्वारा आत्मसाक्षात्कार करून घेणे ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही. त्याकरिता साधकाला जन्मानुजन्म प्रयत्न करावे लागतात. योगासाठी मागील जन्मात केलेले प्रयत्न किंवा या जन्मातच यापूर्वी केलेले प्रयत्न वाया जात नाही. ते स्मृतीच्या रूपाने साधकाला प्राप्त होत असतातच. न ही कल्याणकृत कश्चित दुर्गतिम तात गच्छती, असे म्हणून भगवंतांनी गीतेत याच विचारांची पुष्टी केलेली आहे. निर्बीज असंप्रज्ञात समाधीत संसाराचे बीजच राहत नसल्यामुळे योग्याच्या सर्व वासनांचा क्षय होऊन जातो. परंतु सबीज असंप्रज्ञात समाधीची प्राप्त करून घेतलेल्या योग्याच्या मनात सूक्ष्मरूपाने वासनांचे अस्तित्व असते. म्हणून त्या समाधीत स्थित झालेल्या योग्याला पुन्हा पुन्हा व्युत्थान दशा प्राप्त होत असते. विशेष म्हणजे अशा वेळी त्याला सिद्धींचीही प्राप्ती होते. योग्याला प्राप्त झालेल्या या सर्व सिद्धी सांसारिक दृष्टिकोनातून ऐश्वर्य मानल्या जात असल्या तरी त्या कैवल्य प्राप्तीच्या मार्गातील विघ्नच असतात. कारण त्या सिद्धींमध्ये अडकलेला साधक आत्मसाक्षात्कार करून देणाऱ्या निर्बीज असंप्रज्ञात समाधीची प्राप्ती करून घेऊ शकत नाही. चांगदेव महाराजांचे उदाहरण या बाबतीत सर्वश्रुत आहेच. चांगदेव समाधी सिद्ध महात्मा होते. रिद्धीसिद्धी त्यांच्या आज्ञा मानून त्यांचे इच्छित पूर्ण करीत असत. पण तरीही त्या महापुरुषाला ज्ञानेश्वरांची भेट होईपर्यंत आत्मसाक्षात्कार होऊ शकला नव्हता. समाधी स्थितीत निर्बीज असंप्रज्ञात समाधी सर्वश्रेष्ठ मानली जाते. कारण या समाधीत स्थित असलेला पुरुष नेहमीच सहजावस्थेत असतो. सहजावस्थेचे महत्त्व प्रतिपादन करताना एक संत म्हणतो, उत्तमा सहजावस्था, मध्यमा ध्यानधारणा, कनिष्ठा शास्त्रचिंता च तीर्थयात्रा अधमा अधमा. निर्बीज असंप्रज्ञात समाधी अतिशीघ्र प्राप्त होण्याकरिता कशाची आवश्यकता असते या गोष्टीचे स्पष्टीकरण करताना पतंजली पुढील सूत्रात म्हणतात, तीव्र संवेगा नामासन्न. मला कैवल्याची प्राप्ती करून घ्यायची आहे अशी ज्या साधकाची तीव्र इच्छा असते, म्हणजेच ज्याचा निर्बीज असंप्रज्ञात समाधी प्राप्त करून घेण्याचा संवेग तीव्र असतो, त्याची समाधी सिद्धी लवकर होत असते. संवेग म्हणजे विशिष्ट दिशेने केलेली प्रयत्नांची पराकाष्ठा होय. संवेग ही सदिश राशी आहे. सदिश म्हणजे विशिष्ट गोष्टींच्या प्राप्तीसाठी विशिष्ट दिशेने केलेले विशिष्ट प्रयत्न होत. प्रयत्न खरे तर सर्वच जण करतात, परंतु काहीच्या प्रयत्नांचा संवेग इतका तीव्र असतो की त्या मनुष्याला आपली इच्छित गोष्ट अगदी अल्प कालावधीतही प्राप्त होऊ शकते. मृदू मध्यादी मात्रत्वात ततो अपि विशेषः, असं महर्षी पतंजली पहिल्या पादातील 22व्या सूत्रामध्ये म्हणत आहेत. तीव्र संवेगाचे मृदू, मध्य आणि अधिमात्र असे तीन प्रकार असून मृदू तीव्र संवेगवान साधक समाधी लाभ लवकर प्राप्त करून घेऊ शकतो. मध्य तीव्र संवेग असलेला साधकाला समाधी लाभ मृदू तीव्र संवेग असलेल्या साधकापेक्षाही लवकर करून घेता येतो. तर ज्या साधकाचा संवेग अधी मात्र तीव्र असतो त्याला समाधी लाभ वरील दोन्ही साधकांपेक्षा जास्त लवकर साधून घेता येतो. अधिमात्र तीव्र संवेग असलेल्या रामकृष्ण परमहंसांना समाधी लाभ काही तासात करून घेता आला होता. तोतापुरी हे रामकृष्णांचे गुरु होते. मला समाधी लाभ करून घ्यायचा आहे अशी रामकृष्णांनी इच्छा व्यक्त करताच तोतापुरींनी त्यांना एकांत स्थळी आसनस्थित व्हायला सांगितले होते. सुखपूर्वक स्थिर आसनावर बसताच तोतापुरींनी काचेचा लहानसा तुकडा रामकृष्णांच्या भुवयांच्या मध्यभागी खोवून म्हटले होते, इथे मन एकाग्र कर. मन एकाग्र करण्याचा अभ्यास सुरू करताच रामकृष्णांना केवळ 3 तासात समाधी लाभ करून घेता आला होता. ज्या समाधी लाभाकरिता तोतापुरींनी 12 वर्षाचा काळ व्यतीत केला होता तीच समाधी स्थिती रामकृष्णांनी केवळ 3 तासात प्राप्त करून घेतली होती. कारण समाधी सिद्ध करून घेण्याचा रामकृष्णांचा संवेग अधिमात्र तीव्र संवेग होता. काली मातेची पूजा करणारे रामकृष्ण श्रद्धा वीर्य स्मृती समाधी आणि प्रज्ञा या सर्व उपायांनी सुद्धा युक्त होते. सर्व शास्त्रांचे व सर्व विद्यांचे अध्ययन पूर्ण करून योगशास्त्राचे अंतिम शिक्षण घेण्याकरिता चांगदेव जेव्हा काशी क्षेत्राजवळ असलेल्या गुहेतील योगी महाराजांकडे गेले तेव्हा योगी महाराजांनी चांगदेवांना योगशास्त्राचे धडे देण्यास सुरुवात केली व काही दिवसातच चांगदेवांची समाधी सिद्ध झाली. हा चमत्कार पाहून व ज्या समाधी स्थितीची प्राप्ती करण्यास आपल्याला 12 वर्षाचा काळ घालवावा लागला होता ती समाधी स्थिती चांगदेवांना काही दिवसातच प्राप्त झालेली पाहून योगी महाराज चकितच झाले. समाधी स्थिती प्राप्त करून घेण्याचा चांगदेवाचा संवेग अति तीव्र होता हेच त्याचे कारण होते. वर्गातही आपण पाहतो की काही मुलांचा क्रमांक फार वर असतो तर काहींचा फार खाली. याचे कारण ज्ञान ग्रहण करण्याचा त्यांचा संवेग कमी जास्त असतो हेच असते. सर्व विद्यार्थ्यांना शिक्षक सारखेच शिक्षण देत असले तरी असे होते याचे कारण हेच आहे. आत्तापर्यंत आपण ह्या निर्बीज समाधी निर्बीज असंप्रज्ञात समाधी प्राप्त करून घेण्याचे श्रद्धा वीर्य स्मृती समाधी आणि प्रज्ञा हे मार्ग बघितले. त्याचबरोबर कोणाकोणाला ही समाधी लवकर प्राप्त करून घेता येते ते सुद्धा आपण बघितले. आता पुढील सूत्रामध्ये महर्षी पतंजली निर्बीज असंप्रज्ञात समाधी साध्य करण्याचा सुगम उपाय सांगणार आहेत. हा उपाय आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. तोपर्यंत हरिओम.
1: रेडिओ मनभावन 90.8 FM प्रस्तुत योगसूत्र विवेचनमाला अध्यात्म मनशांती आणि जीवनदर्शन यांचा सुरेख संगम श्रीमद भगवत गीतेच्या संदर्भातून पातंजल योगदर्शनाचा सखोल प्रवास पातंजल योगदर्शन अर्थात मनाचे शास्त्र या प्राध्यापक भगवत भरंबे लिखित ग्रंथाचं क्रमशः वाचन वाचक स्वर योगाचार्य डॉक्टर देवानंद सोनार संचालक सोहम योग अँड नॅचरोपॅथी KC सोसायटी संचलित मुजिजेठा महाविद्यालय जळगाव योगसूत्र विवेचनमाला आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर ऑलवेज हार्ट टचिंग श्रोते हो रेडिओ मनभावन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मनभावन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं काही खास आठवणी शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284449433 तेव्हा विसरू नका. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मनभावन 90.8 FM वर ऑलवेज हार्ट टचिंग. एक खाब तो ये सिलसिले हुए ट्यून इन एनीवेयर रेडिओ मनभावन 90.8 FM.